ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एका अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला. ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD. आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे. आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिती, हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे, दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर, म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना, म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली. तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं. मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे.
5: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
4: आणि आदिती, आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात. नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तू अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग.
5: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले. 10 दिवस म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये. मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात, तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं. पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती, की काही वेळेस तर वाटलं की आता झालं, सगळं संपलं आपलं. पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं. तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत. म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून, तर ते मी एकटीच आहे. आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला, म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढे आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते. पण ऍक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं. आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची, म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली. तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4th दिवशी मी अभ्यासाला बसले होते सर.
4: म्हणजे तो फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
5: फॉर्म, हा, पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता. तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला. तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास 2 चा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास 3 चा. तर पेपर दिले वगैरे, झेडपीचे पण पेपर दिलेले आहेत मी, पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत, पण रिझल्ट PWDचा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही, किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी, बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता, सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
4: तर अदिती, खरं तर हे खूप भावनिक आहे, मला पण बोलताना तेच ते भावनिक झाल्यासारखं होत आहे. पण याला असं म्हणू शकतो, वडील काय करायचे?
5: पप्पा शेती करायचे.
4: शेती करायचे. तर याच्यातून मला एक

0: आदिती, आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
1: आहे महाविद्यालयात.
0: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते, पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलंस?
1: अर्थात दहावीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे एक नंबर दुसरा नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत स्टील नाव. दहावीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निवड 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86 मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर, पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर. म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
0: सिव्हिलच करायचं होतं कारण कम्प्युटर इंजिनिअरिंगला तर
1: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोलवलं होतं तिथे.
0: तो टर्निंग पॉईंट,
1: तो टर्निंग पॉईंट त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटर मधून केलं, तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, 1-1, 2-2 मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28 पास असायचं, मला 30-32 अशा इन अँड ॲव्हरेज स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की चौथ्या सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे चौथं पाचवं आणि सहावं सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना थर्ड इयरची खूप धास्ती घेतली होती की थर्ड इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इशू. तर अभ्यास केला होता थर्ड इयरमध्ये, पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे त्या 3 सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे, म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांनाही कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला. पण टिल नाव आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ऍट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव्ह एक्झाम्पल आहे की ती मीच आहे तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर जेव्हा डिप्लोमाला होतात आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झाले पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
0: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. मग हे तुझं आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचं आहे म्हणून?
1: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं. आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते, पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे. तर त्यानुसार मी अभ्यास करत होते आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो इंटरव्ह्यू. प्री
0: तारीख कधी कळाली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
1: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7th सेमिस्टर चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते. तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच

0: ड्युरेशन मध्ये केला. ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे हे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 दिवस गेले मध्ये, पण मी माझी ग्रीप सोडली नाही.
1: आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली, जरी एक पेपर असेल तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवला किंवा तुला काही त्रास झाला का नाही?
0: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो त्यामध्ये सगळे विषय 18 विषय कव्हर केलेले असतात, आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 विषय असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतं. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता, आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोराम बाळंबे सरांचं पुस्तक होतं, आणि इंग्लिश व्याकरणसाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही म्हणतर 6-6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
1: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
0: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचंच खूप योगदान आहे की मला इथंपर्यंत त्यांनी आणलंय.
1: बरं.
0: त्यामध्ये खूप आळशी मी, नोट्स कधी काढणार नाही, डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या सेकंड इयर पासून आतापर्यंत अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, काय करायचं, कुठल्या पॉइंट फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत, ह्या पॉइंट वरती जास्त फोकस करा, इथपर्यंत मॅडमच्या स्टडीचे डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळ मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 वर्षाच्या जर्नी मध्ये. आणि मी तर एवढी लक्की असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळ्याच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
1: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या पीडीएफ मध्ये दिसलं तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
0: त्यानंतर पीडब्ल्यूडीची प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली, आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी TC मेन्शन केली होती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असं, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला TC गरज होती. तर मग ती TC पण घेतली मी मागून. TC लागल्यानंतर 10th मार्कशीट, 10th सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते 10th हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि TC काढली होती 10th, तर ती TC डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीटच, मग तिथे PDF डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल 10th सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. मी विचारलं अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते 10th सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेलं होते मी शाळेला, तर 3:30 माझी ट्रेन होती, आणि मी म्हणलं ना ते माने सर म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ऍडमिशन इकडचं इकडे ट्रान्सफर केलं होतं. त्या सरांचा फोन आला मला आणि अशी अशी तुझी हे मुंबईला होता, आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचा मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13. तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता, आणि शाळेतून सनद आणली कार्ड, आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारली 10th मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे, पण सनद जन्म दाखला, मार्कशीट वगैरे, सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते, कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला बॉन्ड. या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हां, तर ते स्टार्टिंग पासूनच म्हणजे जेव्हापासून इथे ऍडमिशन झालंय तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर तेरणामध्ये. तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
1: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी ह्याच्याशी. ते मूळतः राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून पीडब्ल्यूडी विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, त्या कुठल्या दिल्या होत्या?
0: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत मी. जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास टू त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास टू जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधार विभाग क्लास थ्री याचे पण पेपर दिलेले आहेत, आणि बांधकाम विभाग क्लास टू क्लास थ्री ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
1: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
0: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय, रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधारमध्ये.
1: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये आणि त्या पदामध्ये काय फरक असतो का?
0: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
1: अच्छा, म्हणजे पाटबंधारामध्ये थोडंसं अपग्रेडेशन असेल असं वाटतं. अच्छा, ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठेतरी पुणे मुंबई जायचं असतं, अब्रॉडला जाण्याचा विषय असतो. एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं. पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
0: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठी आमच्या घरामध्ये, अजून मला दोन चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा गावाची ओळखच आहे सर, की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे. तर
1: म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
0: तसं नाही. आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना, चांगल्या, हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासून खूप सपोर्ट राहिला. मी एवढी नसते, मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती, आणि तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागलं. असे दोन दोन वर्षाच्या गतीने आमच्या घरात तीन सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासून त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता. त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर, आणि तिसरे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह राहिले, आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
1: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथलं दोन तीन वर्षाचं एज्युकेशन असेल, किंवा तुझं सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग.
0: स्मार्ट
1: सपोर्टच विचारतोय.
0: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाहीच झालं पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे. तर जे माझे मैत्रिणी आहेत ते विचारायचे, काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर, की तीन तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
1: अच्छा, याचा अनुभव तू घेतला?
0: आहे आहे, अनुभव आहे मला. फक्त रील स्कोर करणे आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही. आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
1: बर, तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की दोन दोन तीन तीन तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं, पण मग जे आता अभ्यास करताय, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत, किंवा ज्यांना कोणाला आपलं EM गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
0: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं,
1: पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
0: गरज पडणार
1: नाही.
0: एम क्लिअर असेल तर एक तर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच, म्हणजे ह्या वयात कसं एकतर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
1: बरोबर,
0: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर, तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही नंतर पुन्हा गेलंच नाही.
1: आजूबाजूला वातावरण तसं असेल
0: नाही सर, नव्हतं. माझा फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
1: बर, तर मग आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो हे पण आपण पाहिलेलं आहे, तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या ज्या काही मुली असणार आहेत त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
0: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो, आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाहीतर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे, काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
1: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आलं की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
0: दोन दिवसापासून चालू होतं सर, की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला, म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही, एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर नाही लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. 4:45 लिस्ट पडली तेव्हा, मग पण मी 5 बघितली तर समोर आई होती. मग असं कुठंतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते, मिरिट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झालंय. तर मला असं वाटायचं की बापरे आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार, म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू शकत. पण सर्च PDF बघितली, नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाकमध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे, 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS. तिथकच बघितलं, म्हणलं नक्की मीच आहे का, फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज, सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठेतरी वाटलं की पप्पांनी, माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितले होते की कुठेतरी आपल्या मुलींना पण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला, ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता. पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन आय डी असते आणि रोल नंबर, म्हणजे 3 वेगवेगळे फेज असतात. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसते तेच आपण बघितलेलं, रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठ ना. सगळे गावातले माणसं आले रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घर गच्च. माझ्या माईंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का, डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर महाराष्ट्रात म्हणजे काय. आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना तेव्हा 300 जण माझ्या नंबरवरती होते, 153.81 वर महाराष्ट्रातले 300 लोक होते. खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं काय होणार आहे. मग ते झालं 8-9 वाजता, 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का एकदा चेक तरी करते. म्हणून मी डबल रूम मध्ये जाऊन बघितलं माझ्या ऍप्लिकेशन फॉर्म, रोल नंबर, आय डी, सिरियल नंबर, तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. तर असं असं असे 2-3 दिवस
1: हे जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी,
0: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून ते खूप लवकर झालं.
1: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं तू एक विषय बोलतेस ना खरंच, म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं, कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचं आहे, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आधी ती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे, पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस निश्चित हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे, आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतं की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू तू म्हटली होती की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड थोडंसं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता, पण चित्रपट पाहणं, टी व्ही पाहणं असं काही विषय होता?
0: नाही सर, टी व्ही तर जवळजवळ 6 वर्ष झालं मी टी व्ही, माझा टीव्हीचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये. किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाची चोड आहे तसातला पण काही भाग नाही आहे. एव्हरेज स्टुडंट कुठपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता. पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर, वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला हार्डली 2-3 तास तर मी देतच देत होते. आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफ मध्ये पॉइंट घडले सर ह्यात. मी तर स्वतःला एवढं लकी सांगते की तेरणाचे स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिट मध्ये गेलेली आहे.
1: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला, राहण्याचा
0: वेळ वाचला, हो आणि फॅमिली सोबत राहिला. हो
1: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे.
0: होते सर गाणे ऐकत होते,
1: गाणे ऐक आहे ना. तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राईब करेल किंवा तुला वाटतंय की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
0: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राईब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फतेह.
1: वा
0: एनर्जेटिक आहे सर,
1: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आधी ती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं कम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं आणि धाराशिवचा नाव लोक तू तशा पद्धतीनं वाढवावा अशा पद्धतीने रेडिओ तेरणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ते निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रेरणादायक ठरणार
0: सर.
1: आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का? सांग
0: मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहावा, गेट अ ग्रीप अँड
1: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
0: पाहिजे. यस सर, यस.
1: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे. तर निश्चित तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ त्यांना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानवाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ त्यांना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900. ऐकत राहा, नंदी राहा रेडिओ त्यांना 90.4 FM. आपली माणसं आपला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत आपल्या कृषी व्यवस्थापनामध्ये किंवा शेती व्यवस्थापनामध्ये काम करत असताना अनेक विविध यांत्रिक बाबी आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण समाविष्ट केलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून ज्या यांत्रिक भागाकडे बघत असू किंवा जे यंत्र आपल्या शेतीमध्ये कार्यरत आहे त्याचा उल्लेख करताना ट्रॅक्टरचा उल्लेख आपल्याला निश्चितपणे करावा लागतो. तर ट्रॅक्टरचा जो वापर आहे, ट्रॅक्टर आपल्या भागामध्ये जे बघतो आहोत की शेतीचा एक महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे, तरी या संदर्भामध्ये ट्रॅक्टर वापरतानाचं जे नियोजन करणं गरजेचं असतं किंवा ट्रॅक्टर कसा वापरला जाणं गरजेचं आहे, त्याची देखभाल दुरुस्ती करणं कशी गरजेची आहे, या संदर्भातील काही टिप्स आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, दीर्घकाळ ट्रॅक्टर व्यवस्थित चालण्यासाठी इंजिनची नियमित देखभाल, स्वच्छता आवश्यक आहे. ठराविक काळात योग्य व्यवस्थापन ठेवले तर इंजिनची कार्यक्षमताही आपण चांगली ठेवू शकतो. ट्रॅक्टर इंजिनची स्वच्छता करण्यापूर्वी बॅटरी डिस्कनेक्ट करणं महत्वाचं आहे. जर बॅटरी जोडलेली राहिली तर चुकीच्या हाताळणीमुळे विद्युत जोडणीचे नुकसान होऊ शकते. संवेदनशील विद्युत घटकांचे ओले होण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा या उद्देशासाठी तयार केलेल्या विशेष कव्हरनं झाकून घेणं गरजेचं आहे. इग्निशन प्रणाली वायरची जोडणी आणि इतर कोणतेही उघडे विद्युत भाग झाकून घ्यावेत. ब्रश किंवा हलक्या हवेचा वापर करून घाण, पाणे, गवताच्या काड्या किंवा इंजिनवर साचलेली धूळ आपण स्वच्छ करणं गरजेचं आहे. इंजिनचे महत्वाचे भाग काळजीपूर्वक आपण तपासून घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. सावधगिरीने इंजिन

0: स्वच्छ करण्यासाठी प्रेशर वॉशरचा वापर करावा, योग्य पद्धतीने स्वच्छता करावी. ट्रॅक्टर स्वच्छ करताना पाण्याचा प्रवाह थेट विद्युत घटक किंवा संवेदनशील भागाकडे जाणार नाही याची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे. इंजिन ब्लॉक, सिलेंडर हेड आणि बाह्य पृष्ठभागावर धूळ आणि ग्रीस जमा झाली असल्यास योग्य पद्धतीनं त्याची स्वच्छता करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. वंगण असलेल्या भागांसाठी योग्य डिग्रेसर वापरावा. उत्पादनावरील सूचनांनुसार डिग्रेसर लावावा. योग्य प्रकारे काजळी काढून घ्यावी. इंजिनाच्या पृष्ठभागावरील काजळी काढण्यासाठी ब्रश किंवा स्पंचा वापर आपण करणं खूप महत्वाचं आहे. डिग्रेसर लावल्यानंतर डिग्रेसरचे सर्व ट्रेस आणि उरलेली घाण आणि वंगण काढून टाकून इंजिन स्वच्छ पाण्याने धुवून घेणं गरजेचं आहे. सर्व पृष्ठभाग योग्य प्रकारे धुतले आहेत का याची खात्री आपण करून घेणं गरजेचं आहे. यासाठी सुद्धा आपण शेतकरी बांधवांनी बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. विजेच्या घटकांचा जास्त पाण्याशी संपर्क येणार नाही याची सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी. स्वच्छ कापड किंवा टॉयल वापरून इंजिनमधील जोड, पाणी जमा होणारे भाग लक्षपूर्वक कोरडे करावेत. विद्युत घटक आणि कनेक्टर कोरडे असल्याची सुद्धा खात्री करून घ्यावी. इंजिनची स्वच्छता करताना सर्व भागाची तपासणी करावी. इंजिन स्वच्छ आणि कोरडे झाल्यानंतर प्रथम सकारात्मक लाल केबल आणि नंतर नकारात्मक काळी केबल जोडून बॅटरी पुन्हा जोडावी. केबल्स त्याच्या संबंधित टर्मिनल्सवर सुरक्षितपणे जोडली जाण्याची खात्री करून घ्यावी. आता ट्रॅक्टरचलित अवजारांचा वापर बघूयात. विविध ट्रॅक्टरचलित अवजारे बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा सुरक्षित आणि कार्यक्षमतेने वापर कसा करावा हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. ट्रॅक्टर आणि तुम्ही वापरत असलेल्या अवजारांबद्दल उत्पादकाची नियमावली अभ्यासून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक अवजार कसे कार्य करते आणि त्यासोबत कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. ट्रॅक्टरला अवजारे जोडण्यापूर्वी प्रथम त्याची तपासणी करून घ्या. अवजाराचे भाग तपासून घ्या. त्यातून तेलाची गळती होणार नाही याची सुद्धा काळजी करून घ्या. ट्रॅक्टरच्या गुरुत्वाकर्षण केंद्राच्या खाली खेचण्याचा कोन ठेवण्यासाठी तुमचे अवजारे ड्रॉबरवर ठेवावीत. असंतुलित वजनामुळे तुमचा ट्रॅक्टर पलटण्याचा धोका याच्यामुळे टळू शकतो. योग्य पिन आणि क्लिपसह उपकरणे जोडावीत. चाके मोकळेपणाने फिरतील याची खात्री करण्यासाठी इम्प्लिमेंट जॅक स्टँडवर करावा. आता तुम्ही आवश्यकतेनुसार हायड्रोलिक होसेस किंवा पीटीओ शाफ्टसारखे कोणतेही कनेक्शन जोडू शकता. तुमच्याकडे तीन बिंदूंची अडचण असेल तर तुम्हाला ड्रॉ बार पुढे सरकावं लागेल आणि तुमच्या ट्रॅक्टरवरील पिन होल आणि ड्राफ्ट आर्मसह तुमच्या ट्रॅक्टरवरील पिन होल आणि ड्राफ्ट आर्मसह तुमच्या उपकरणातील हीच पॉइंट्स संरेखित करण्यासाठी तुमचा ट्रॅक्टर ठेवावा लागेल. आवश्यकतेनुसार बदल करावेत. ड्राफ्ट आर्म्स एकावेळी जोडण्यापूर्वी तुमचा ट्रॅक्टर बंद असल्याची खात्री करून घ्या. ट्रॅक्टर जोडलेल्या अवजारासह चालवण्यापूर्वी सर्व सुरक्षा क्लिप आणि पिन जागेवर असल्याची खात्री करून घ्या. पीटीओ अर्थात पॉवर टेक ऑफ तुमच्या ट्रॅक्टरच्या ड्राईव्ह हेडमधून पॉवर थेट तुमच्या संलग्नामध्ये हस्तांतरित करते यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण पीटीओ खूप वेगाने फिरते. गार्ड्स आणि शील्ड्स जागोजागी ठेवा आणि अवजार वापरण्यापूर्वी ते कार्यक्षम असल्याची तपासणी करून घ्या. हायड्रोलिक योग्यरित्या कार्य करत आहेत का याची सुद्धा खात्री करण्यासाठी नियमितपणे स्वच्छ वंगण घालणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणतीही गळती आढळल्यास यंत्रणा ताबडतोब बंद करा आणि समस्येचे त्वरित निराकरण करा. हॅरो डिस्क स्प्रेडर आणि रेक यासारखी साधने साधारणपणे ड्रॉबरच्या ट्रॅक्टरच्या मागे ओढून चालवली जातात. ही अवजारे अनेकदा तुमच्या ट्रॅक्टरपेक्षा रुंद असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत ट्रॅक्टर चालवताना त्याच्या रुंदीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. याचबरोबर मंडळी, ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये काही आणखी महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण जाणून घेऊयात. रेडिएटरवर प्रेशर वॉशर वापरणे टाळा. उच्च दाबाचे पाणी नाजूक रेडिएटरच्या पंखाला नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे थंड होण्याच्या समस्या उद्भवू शकतात. तीव्र रसायने इंजिनचे घटक आणि सील खराब करू शकतात. सौम्य डिटर्जंट किंवा विशेष इंजिन डिग्रेसर निवडणं गरजेचं आहे. इंजिन पूर्णपणे कोरडं करावं. ओलाव्यामुळे इंजिनच्या काही पार्टवर गंज येऊ शकतो, म्हणून स्वच्छता केल्यानंतर सर्व पृष्ठभाग पूर्णपणे कोरडा करण्यासाठी वेळ द्यावा आणि इंजिन नियमितपणे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. तर मंडळी, ह्या ज्या बाबी आता आपण पाहिलेल्या आहेत यानुसार आपला जो ट्रॅक्टर आहे, जो शेती व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे, त्याची देखभाल दुरुस्ती आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल आणि त्याचा वापर अधिक प्रभावीपणे आपल्याला आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये करता येऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमातील आपला चित्रपट आहे 16 डिसेंबर 1983 साली प्रदर्शित झालेला चित्रपट हिरो, द ग्रेट शोमॅन सुभाष घई यांच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकीच हा एक चित्रपट। ॲक्शन, रोमान्स, मसाला आणि म्युझिक या फॉर्म्युल्यात हा चित्रपट फिट बसतो। 1983 दशकात या चित्रपटाला प्रचंड अशी लोकप्रियता लाभली आणि नवनवीन रेकॉर्ड्स या चित्रपटाने निर्माण केले। तेव्हा आनंद घेऊयात हिरो या चित्रपटातील सुंदर गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात हिरो या चित्रपटातील गीता आपण ऐकताय. आता थोडीशी या चित्रपटाच्या कहाणीकडे वळूयात. पाशा नावाचा एक कुव्याख्यात गुन्हेगार आपल्या जेलमधील सुटकेसाठी जॅकीला श्रीकांत माथुर, जो की पाशाला जेलमध्ये पाठवण्यास जबाबदार आहे, त्याला चेतावणी देण्यास सांगतो. नंतर जॅकी श्रीकांत माथुरची मुलगी राधा हिचं अपहरण करतो आणि तिला पोलीस अधिकारी असल्याचं सांगतो. परंतु राधाला नंतर हे कळतं की तो गुंड आहे आणि ती त्याच्यात परिवर्तन घडवून आणते आणि त्याला समर्पण करायला लावते. जेलमधून सुटल्यावर जॅकी गॅरेजमध्ये काम करतो आणि गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून चांगला माणूस बनण्याचा तो प्रयत्न करतो. तरीही तो श्रीकांत माथुर आणि समाजाकडून स्वीकारला जात नाही. परंतु आपल्या या प्रयत्नात जॅकी यशस्वी होतो आणि सर्वजण शेवटी त्याचा स्वीकार करतात. अशी हिरोची कथा होती. एक सर्वसामान्य गुन्हेगार एक चांगला माणूस बनण्यासाठी जो प्रयत्न करतो, असा सगळा प्रवास सुभाष घईंनी अतिशय सुंदर प्रकारे चित्रित केला. एकंदरीतच प्रेम माणसाला बदलायला लावतं असा संदेश हिरोच्या माध्यमातून देण्यात आला.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आपण ऐकत आहात हिरो या चित्रपटातील गीत. ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मित्रांनो, हिरो या चित्रपटातील कलाकारांच्या माध्यमातून बोलायचं असेल तर जॅकी श्रॉफ, मीनाक्षी शेषाद्री, संजीव कुमार, शम्मी कपूर, अमरीश पुरी, शक्ती कपूर, मदन पुरी, बिंदू, भारत भूषण आणि उर्मिला भट्ट यांनी सुंदर असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला. जॅकी श्रॉफचा हा पहिला चित्रपट नसला तरी मुख्य भूमिकेत असलेला हा जॅकी श्रॉफचा चित्रपट होता. परंतु त्याचं हे नवखेपण त्यानं कुठेही आपल्या भूमिकेच्या माध्यमातून दाखवलं नाही. अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री, जिनं 1981 मिस इंडिया हा किताब पटकावला होता, ते बघूनच सुभाष घईंनी आपल्या हिरो चित्रपटासाठी तिला साईन केलं होतं. याच्यानंतर अभिनयाच्या बाबतीत नंबर लागतो तो संजीव कुमार आणि अमरीश पुरी या दोघांचा. दोघांनी अतिशय सुंदर पद्धतीनं संजीव कुमारचं कॉमिक टायमिंग पुन्हा एकदा हिरोच्या माध्यमातून आपणास पाहावयास मिळालं. त्याचबरोबर पाशा या खलनायकी पात्राची भूमिका जी अमरीश पुरी यांनी साकारली त्याच्यातील क्रूरता आजही आपण बघू शकतो. याचबरोबर शक्ती कपूर असेल किंवा शम्मी कपूर असेल यांनीही आपला अभिनय चोखपणे या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला. एकंदरीत पाहता अभिनयाच्या बाबतीत सर्वांकडूनच उत्तम भूमिका ह्या सुभाष घई यांनी बजावून घेतल्या.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आपण ऐकत आहात हिरो या चित्रपटातील गीत. ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मंडळी हिरो या चित्रपटाचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत. तर हिरो या चित्रपटातील सर्वच गीतं आनंद बक्षी यांनी लिहिली. तर या चित्रपटातील गीतं गायले लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल, मनहर उदास आणि सुरेश वाडकर यांनी. यातील एक जे गीत आहे, चार दिनों का प्यार ओ रब्बा, जे गीत आजही तितकंच लोकप्रिय आहे, ते गीत गायलं होतं पाकिस्तानी गायिका रेशमा यांनी. एकंदरीत पाहता अतिशय सुमधुर संगीत हिरोच्या माध्यमातून आपणास ऐकावयास मिळालं. तेव्हा आनंद घेऊयात हिरो या चित्रपटातील सुंदर गीतांचा.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती पुन्हा एकदा. नवा शो, नवी थीम आणि आपल्या आठवणीत घेऊन जाणारी एक से बढकर एक गाणी घेऊन मी आलीये. हा पूर्ण मसाला घेऊन तुम्हाला भेटायला. आणि आजची आपली थीम तर एकदम ठसकेबाज आहे भाऊ. आता ठसकेबाज हा शब्द म्हटल्यानंतरच मराठी रसिकांच्या मनात एकच नाव येतं, ते म्हणजे सुलोचना दिदींचं. अर्थात साध्या सुद्धा नाही, लावणी सम्राज्ञी दी सुलोचना चव्हाण. आतापर्यंत एकापेक्षा एक सरस लावण्या त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यांची गाण्याची सुरुवात कशी झाली, त्या लावणी सम्राज्ञी कशा झाल्या, हा सगळा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण त्याआधी घेऊन येते त्यांच्याच आवाजातलं एक जबरदस्त गाणं. मल्हारी मार्तंड सिनेमा आहे, वसंत पवार यांचं संगीत आहे आणि आई मला नेसव शालू नवा हे गाणं आहे. आजही अनेक मुली हे गाणं म्हणतात बरं का. गदी माडगूकरांचे शब्द क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे. हे गाणं तुमच्या भेटीला आरजे प्रगती सोबत.

खेळताना रंगबाई होळीचा होळीचा आय हाय गदी माडगुळकरांचे शब्द, वसंत पवार यांचं म्युझिक, तर आवाज लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा. 17 मार्च 1933 मध्ये मुंबईत त्यांचा जन्म झाला. माहेरचं नाव होतं सुलोचना कदम. मुंबईतल्या चाळीमध्ये त्यांचं बालपण गेलं. त्यावेळी ना मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना ताईंचा घरचाच असा एक मेळा होता ज्याचं नाव होतं श्रीकृष्ण बाळमेळा. या मेळ्यात त्यांच्या सोबत अभिनेत्री संध्या यांनी सुद्धा काम केलं होतं. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांनी खर तर कला क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं असं म्हणता येईल. मेळ्याच्या सोबतच त्यांनी हिंदी, गुजराती, उर्दू नाटकात बालभूमिका केल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कला क्षेत्रात काम करत नसे, पण सुलोचना दिदींना मात्र खूप प्रोत्साहन त्यांनी केलं. सुलोचना दिदींनी उत्तम गावं असं त्यांना मनापासून वाटत होतं. याच प्रोत्साहनातून त्यांची गायिका होण्याची बीजे रोवली गेली. सुलोचना दिदींनी गायनाचं कोणतंही शास्त्रीय प्रशिक्षण मिळवलेलं नव्हतं. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, त्या काळात जो ग्रामोफोन असायचा ना, त्या रेकॉर्ड करून ऐकून ऐकूनच त्यांनी स्वतःचा गाण्याचा असा रियाज केला. आताच्या काळात नव्या टॅलेंटला जितक्या सोयी सुविधा मिळतात तितक्या त्या काळात अजिबात नव्हत्या. मात्र परिस्थितीशी झगडून त्यांनी ही कला आत्मसात केली आणि त्यामुळं त्यांची ही जी कला आहे ती चिरंकालीन टिकावी अशीच निर्माण झाली आहे. मात्र सुलोचना ताईंच्या आईंना मात्र मुलींनी लावणी गाऊ नये असं तेव्हा वाटायचं. हे त्यांना का वाटायचं, सुलोचना ताईंनी आपल्या आईला कन्व्हिन्स करायला काय केलं होतं हे सगळं सांगणार आहे, पण थोड्याच वेळात त्या आधी घेऊन येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला, जे आहे सुपर हिट पाडाला पिकलाय आंबा. प्रभाकर जोग यांचं म्युझिक तर जगदीश खेबुडकर यांचे शब्द आहेत. ऐकूयात हे मराठमोळ ठसकेबाज गाणं लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातलं क्लासिक रेडिओ शो मधून.

वेलकम बॅक क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आज आपण सुलोचना दीदींच्या आवाजातल्या अप्रतिम लावण्या, अप्रतिम गाणी आज आपण ऐकतोय आणि त्यांची कारकीर्द सुद्धा जाणून घेतोय. मगाशीच मी सांगितलं की सुलोचना दीदींच्या मोठ्या बहिणींचा त्यांच्या गाण्याला पूर्ण पाठिंबा होता, मात्र आईचा सुलोचना ताईंना पाठिंबा नव्हता. कारण सुलोचना ताईंच्या आईंना असं वाटायचं की आपल्या मुलीने लावण्या गाऊ नयेत. त्यावेळी वत्सलाबाई कुंठेकर यांनी गायलेली सांभाळ ग सांभाळ ग दौलत लाखाची ही लावणी सुलोचनाताई वारंवार गुणगुणत असायच्या आणि त्यासाठी आईंकडून त्यांना भरपूर ओरडा खायला लागायचा. कारण त्यावेळेस मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असं तेव्हा त्यांना वाटायचं. पण त्यांच्या आईला काय माहीत होतं की हीच मुलगी पुढे जाऊन लावणी सम्राज्ञी म्हणून नाव कमवणार आहे. मराठी लावणी सम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी गायली ती आचार्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या सिनेमात. संगीतकार होते वसंत देसाई आणि ही लावणी चित्रित झाली होती हंसा वाडेकर यांच्यावरती. या एका गाण्यानं सुलोचना ताईंच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेनं वळण लावलं. या लावणीचे शब्द होते, मुंबईच्या कॉलेजात गेलेले पती आले होऊन शान बी ए बी टी. आचार्य अत्रे यांनीच त्यांना लावणी सम्राज्ञी हा किताब दिला होता. तेव्हा सुलोचना चव्हाण यांच्या ठसकेबाज आवाजातलं अजून एक सुपरहिट गाणं घेऊन आली मी तुमच्या भेटीला, जे आहे कस काय पाटील बर है का. तेव्हा तुमचं सगळं बरं चाललंय ना? बरं चाललं नसेल तर ही गाणी ऐकून तुमचा मूड एकदम बरा होईल याची गॅरंटी मी देते. ऐकत रहा क्लासिक रेडिओ शो विथ आरजे प्रगती.

वेलकम बॅक क्लासिक रेडिओ शो मध्ये. मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. कळीदार कपुरी पान, आय हाय हाय, अप्रतिम ठसकेबाज लावणी आपण ऐकलीत सुलोचना ताईंच्या आवाजातली. पण कसं आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उतार चढाव येतच असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळाच स्ट्रगल असतो. कळीदार कपुरी पान या गाण्यामागची एक स्टोरी अशी आहे की पती वसंतराव गेल्यानंतर सुलोचना दिदींना खूप मोठा धक्का बसला होता. काही काळ त्या मुक्या झाल्या होत्या. त्यांनी गाणी गाणं सुद्धा बंद केलं होतं. त्यांनी गाणी गायली नाहीत, रेकॉर्डही केली नाहीत. पण पुन्हा एकदा नंतर सुलोचना दिदींनी जो काय कमबॅक केला, त्या कमबॅक मधले दोन सुपरहिट ठरलेले गाणी होती पाडाला पिकलाय आंबा आणि कळीदार कपुरी पान. या दोन्ही त्यांच्या लावण्या गाजल्या आणि पुन्हा जी त्यांची कारकीर्द थांबलेली होती ती काही वर्षात पुन्हा सुरू केली. त्यांच्या कमबॅकला रेडिओ तीर्णाकडून आमचा मानाचा मुजरा.

सवाल माझा ऐका याचा रौप्य महोत्सव चालला होता. सवाल माझा ऐका यातली बरीच गाणी म्हणजे कसं काय पाटील बरं आहे का, सोळावं बरीच धोक्याचं ग, या दोन लावण्यांनी अक्षरशः कहर केला होता. म्हणजे महाराष्ट्रभर त्या लावण्या त्या वेळेला गाजत होत्या. आणि सवाल माझा ऐकाचा रौप्य महोत्सव जेव्हा होता तेव्हा आयर्ना टॉकीज मध्ये 10 एप्रिलला हा जो काही सोहळा थाटामाटा साजरा झाला त्या कार्यक्रमात अत्रे यांनी सुलोचना चव्हाण यांना लावणी सम्राज्ञी हा किताब बहाल केला. आणि त्या या किताबाला किती डिझर्वेबल करतात हे त्यांनी प्रत्येक गाण्यातून आय थिंक प्रूव्ह करून दाखवले. तेव्हा चला याच नोटवरती घेऊन आलीये त्यांचं पुढचं गाणं. राम कदम यांचं म्युझिक, जगदीश खेबुडकर यांचे शब्द, मल्हारी मार्तंड या सिनेमातलं गाणं. क्लासिक रेडिओ शो मधून येतंय हे गाणं तुमच्या भेटीला आरजे प्रगती सोबत.

पिकला बिघा, याची कुठवर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे आवातन जगा, याला कुंभ

नाही, काल ऐकू आले कोल्हे कोई, पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही, सारे राती

मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. रेडिओ तेरणा ऍप तुम्ही आता डाउनलोडही करू शकता. रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं नसेल तर प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घ्या आणि आमचे सगळेच कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आजचा आपला शो आहे स्पेशल, अर्थात लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्यावरती. त्यांची पूर्ण कारकीर्द आपण जाणून घेतोय, त्यांचा प्रवास, त्यांच्या ठसकेबाज लावण्या आज आपण ऐकतोय, त्यामुळे एक वेगळीच रंगत आजच्या एपिसोडला चढली आहे असं म्हणता येईल. लावणीत वसंत पवार यांचा हात कोणीही धरू शकत नव्हतं. रंगल्या राती अशा मध्ये त्यांनी गीतकार जगदीश खेबुडकर यांना पहिल्यांदा संधी देऊन त्यांच्याकडून लावणी लिहून घेतली. या लावण्यांचं चित्रीकरण राधाबाई बुदगावकर यांच्या तमाशाबारीवर जाऊन केलं. खेबुडकर यांनी लिहिलेल्या पहिल्याच लावणीचा मुकडा होता, नावगाव कशाला पुसता, आहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. कोल्हापुराच्या गीतकार आणि नायिकेप्रमाणेच लावणी गायिका सुद्धा कोल्हापूरची असावी असा विचार करून वसंतरावांनी ती लावणी सुलोचना चव्हाण यांच्याकडून गाऊन घ्यायची असं ठरवलं होतं. वसंतराव सुलोचनाताईंच्या घरी मुंबईला जाऊन भेटले आणि या भेटीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. सुलोचना चव्हाण ही गोष्ट अशी काही सांगतात की मी घरी होते, बाहेर अत्यंत गबड्या कपड्यातील केस विस्कटलेले एक गृहस्थ उभे होते. मी म्हणाले, आपण कोण? तर ते म्हणाले, मी वसंत पवार. सुलोचनाबाई तुम्हीच ना, तुमच्याकडून लावणी गाऊन घ्यायचीय. सुलोचनाताई थक्कच झाल्या. साक्षात वसंत पवार मराठीतले एवढे मोठे नामवंत संगीतकार त्यांच्या दारात येऊन उभे होते. त्यांनी खिशातून कागद काढला, त्यांनी घडी घातल्यामुळं फार चुरगळल्या गेलेल्या कागदावरची त्यांनी लावणी वाचून दाखवली. दुपारची जेवायची वेळ झाली होती. सुलोचनाताईंनी त्यांना जेवणार का म्हणून विचारलं तर वसंतराव यांच्या डोळ्यात पाणी आलं. तर ते म्हणाले, लोकांनी आजपर्यंत मला फक्त पिणार का म्हणून विचारलंय, तुम्ही प्रेमाने दोन घास खाणार का असं कोणीच विचारलं नाही, ते आज तुम्ही पहिल्यांदा विचारलं. सुलोचनाताई माणूस म्हणूनही किती साध्या आणि किती प्रेमळ होत्या हेच आपल्याला दिसून येतं, नाही का? घेऊन येते सुलोचनाताईंची पुढची ठसकेबाज लावणी क्लासिक रेडिओ शो मधून.

मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत लावणी सम्राज्ञी अर्थात सुलोचना चव्हाण. सुलोचना ताईंनी गायलेल्या लावण्या आज आपण ऐकतोय आणि आजचा आपला हा जो कार्यक्रम याची रंगत जी काय चढतीये किया वाद आहे. 1953-54 च्या सुमारास कल्गीतुरा या सिनेमासाठी राजा बडे यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या लावण्या सुलोचनाजींनी गायल्या. या सिनेमाचे दिग्दर्शक होते यश चव्हाण. पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचना ताईंचं लग्न झालं आणि सुलोचना कदम या सुलोचना चव्हाण झाल्या. मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे यश चव्हाण यांच्या जाण्यानंतर सुलोचनाबाईंना खूप मोठा धक्का बसला होता. त्यातून सावरणं त्यांना अत्यंत कठीण गेलं. काही काळासाठी त्या मुक्या झाल्या होत्या. मात्र या साऱ्या परिस्थितीवर त्यांनी मात केली आणि पुन्हा एकदा सिने इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केला. मात्र श्यामराव चव्हाण यांनी म्हणजे त्यांच्या पतींनी सुलोचनाबाईंना कधीच थांबवलं नाही. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांनी कायमच सपोर्ट केला आणि कुठल्या शब्दांवर कसे सूर द्यायचे, गाणं कसं गायचं याचंही अधिक शिक्षण त्यांनी त्यांना दिलं. याच दरम्यान रंगल्या राती या सिनेमाची गाणी सुलोचनाताईंनी गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला होता आणि त्यावेळेलाच गाणं आलं मला म्हणत्यात होल लवंगी मिरची. मात्र या गाण्यानं सुलोचनाबाईंचं आयुष्यच बदलून गेलं आणि त्या खऱ्या अर्थानं लावणी सम्राज्ञी म्हणून पुढे आल्या. मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका अशा अनेक तमाशा प्रधान चित्रपटातून त्यांनी लावण्या ठसकेबाज स्वरात सादर केल्या. चखळ फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या सुरांच्या माध्यमातून ठसका आणि खटका देण्याचं काम सुलोचनाताईं इतकं कुणालाच उत्तम जमलेलं नाहीये. पाठीमागे कितीही अंतरे असोत, कसेही असोत, चाल कशीही असो, पण लावणीच्या मुखड्याची चाल सुरुवात ठसकेबाजात झाली पाहिजे सुलोचनाबाईंचं असं ठाम मत होतं आणि त्यांच्या प्रत्येक लावणीतून याचा प्रत्यय येतोच. तेव्हा चला याच नोटवरती ऐकूयात तुमची आमची पडली गाठ, म्हणजेच आपली पडली आहे, पण हे गाणं तुमच्या भेटीला येतंय. ऐकत राहा क्लासिक रेडिओ शो मधून हे गाणं.

वारा मला झोंबतोय मदनाचा, गदी माडगुळकरांचे हे शब्द, तर वसंत पवार यांचं म्युझिक आणि आवाज अर्थात आपल्या लाडक्या सुलोचना ताईंचा. सुलोचना दीदी आणि वसंत पवार यांचं एक समीकरण होतं, म्हणजे हा फॉर्म्युला जेव्हा वापरला जायचा तेव्हा ते गाणं, ती लावणी सुपरहिट व्हायचीच म्हणून समजा. सुलोचना चव्हाण अशा जगल्या, जणू काय त्यांचं जगणं म्हणजे गाणं आहे. सुलोचना चव्हाण यांचं माझं गाणं माझं जगणं आहे हे आत्मचरित्र सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. सविता दामले यांनी याचं शब्दांकन केलंय आणि सुलोचना ताईंच्या बालपणापासून सगळ्या आठवणी या पुस्तकात आहेत. त्यांचं शाळेतलं जगणं, स्टुडिओच्या चक्रा, अभिनय, गाण्याचे वेड, जीवनसाथी, विवाहानंतरचं आयुष्य, त्यानंतर लावणी, हिंदी गाणी, त्यानंतर मिळणारी लोकप्रियता, वाहवा, अशा या सगळ्या टप्प्यांनी मधला प्रवास या पुस्तकामधून समोर येतो आणि त्याचबरोबर काळही आपल्या समोर उलगडत जातो. सुलोचना चव्हाण यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तमिळ, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गायन केलंय. म्हणजे फक्त लावणी हा एकच प्रकार त्या गात नव्हत्या, तर इतर भाषेमध्ये भजन, गझल असे वेगळे प्रकारही त्यांनी गायले. सुलोचना दिदींची गझल ऐकून बेगम अख्तर यांनी जवळ येऊन त्यांना दिलखुलास दाद दिली होती आणि सुलोचना चव्हाण यांचं क्लासिकल म्युझिकचं फारसं शिक्षण झालं नाहीये हे त्यांना कळल्यानंतर बेगम अख्तर यांना मोठं आश्चर्य वाटलं होतं. कारण आता सुलोचनाताईंची गाणी ऐकताना त्याच्यात कुठेही कधीही कमतरता आपल्याला जाणवत नाही. अनेक सन्मानांचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आलेत, मात्र त्यांची सगळीच गाणी ही लोकांपर्यंत तितकी पोहोचू शकली नाहीत असं मला खूप वाटतं. त्यांच्या आवाजाची योग्य दखल त्यावेळी रेडिओनं घेतली होती, म्हणजे त्यांच्या जवळपास 500 हिंदी गाणी आहेत हे खूप उशिरा लोकांना समजलं असो. मात्र लावणी सम्राज्ञी म्हणलं की सुलोचना चव्हाण हे आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हेच समीकरण राहणार आहे, यात काही शंका नाहीये. याच नोटवरती आजच्या आपल्या शो मध्ये आपण इथेच थांबतोय, पण सुलोचना दिदींना रेडिओ तीर्णाकडून आमचा मानाचा मुजरा. वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणायची, पण पुन्हा एकदा नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की कळवा आणि अनेकांना या शो बद्दल सांगा आणि शो ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करून द्या आणि हा शो एन्जॉय करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतील अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत आणि शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

शुभ दुपार श्रोतेहो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:28 होत आहेत आणि व्हॉट्सअपवर महेश गाणी या कार्यक्रमात मी आर्ज प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. आणि नेहमीप्रमाणे जरासं काहीसं व्हायरल हे झालेलं आहे. काल समाधान दादांकडे जाऊन आलो, छान अशी पूजा वास्तुशांतीची झाली, कलशारोहण झालं आणि छान असा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला आणि भरपूर श्रोते तिथे मला भेटले. माझ्या महिला भगिनी तिथे भेटलेल्या आहेत मला, तर खूप छान वाटलं मला. काल अगदी असं ओझं असल्यासारखं वाटत होतं, अगदी काहीतरी वेगळं मी काही केलं आहे असं, कारण की माझ्या आयुष्यात असे प्रसंग खूप कमी आलेले आहेत आणि त्यामध्ये कालचा प्रसंग हा न विसरणारा आहे. आणि प्रवास झाला आणि त्यात आय डोंट नो काय झालं, परत तिकडून निघाले तशी मी, मग परत मला व्हायरल झालं थोडंसं आणि मग आत्ता पण ऑफिसला येऊ की नको असा प्रश्न पडला होता मला. आणि त्यात काय झालं की म्हटलं काल पण सुट्टी घेतली होती आणि आपल्या श्रोत्यांना बोलायचं राहून गेलं होतं आणि त्यात आज श्रोते नक्कीच माझी वाट पाहत असणार आहेत, कारण की त्यांचं प्रेम जे काल पाहिलं आहे मी, त्यांचं प्रेम जे आहे माझ्यावरती ते इतकं उत्प्रोत भरून होतं त्याला शब्दच नाही आहेत. आणि त्यामुळे असं वाटतं की खरंच इतकी मंडळी प्रेम करणारी आहेत, फक्त म्हणजे आवाज ऐकून इतकी लोकं माझ्यावर प्रेम करतायत, त्यांची आपुलकी, त्यांचं प्रेम, त्यांचं स्नेह हे काल दिसलं मला. अगदी ठरवून गेलं नव्हतं आणि जास्त करून तर मी आपल्या श्रोत्यांना सांगितलं पण नव्हतं की मी येणार आहे, पण त्यात पण का होईना, आपले अशोक शिंदे सर असतील लारफचे, राजकुमार माने सर असतील, राक्षमामा असतील, बळीआबा उबाळे असतील आणि समाधान दादांच्या तिकडे देखील राधा सावंत ताई भेटल्या, बऱ्याचशा ताई भेटल्या. आता प्रत्येकाची नावं खरं तर घेता येत नाही, पण दारफळच्या ज्या सर्व महिला होत्या त्यांचे विशेष करून आभार मानेन, कारण की अगदी त्यांना माहिती नसताना देखील त्यांनी मी येते फक्त असं म्हटलं, जाता जाता फक्त भेट देते असं म्हटलं. तर सर्वच जरा शेतातून काम करून अगदी मला भेटण्यासाठी इतक्या आतुर झाल्या होत्या, त्यांनी वेलकम माझं इतकं चांगलं केलं. आणि खरं याची प्रत्येक जी महिला आली होती शेतामधून आली होती, पण त्यांना त्यांच्याकडे बघून, माझ्याकडे त्यांना बघून परत इतका जो ऊर भरला होता, त्यांचं प्रेम जे होतं ते अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. प्रत्येकीने माझं औक्षण केलं, शूट केलं, फोटो काढले आणि खूप चांगला दिवस गेला कालचा. खूप मंडळींना भेटून छान वाटलं मला, त्यांचं प्रेम पाहून खूप भारी वाटलं. तर खरं तर असेच प्रेम मला तुम्ही करता. आणि विशेष म्हणजे काल श्रोता दिन होता आणि या श्रोत्यांना, कमी श्रोत्यांना भेटले, पण भेटले तरी अशा सर्व श्रोत्यांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं. तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद मला देत चला. म्हणजे आपल्या महिला आहेत हर हर ग्रुप, महादेव दारफळ आणि सखी सहेली ग्रुप, हा ग्रुप होता तिथे, प्रत्येकीचं एक वेगळं मत होतं आणि खरंच खूप छान वाटलं. खरं तर विशेष आभार अशोक शिंदे सरांचे मानते की त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला तिथे नेलं आणि सर्वांसोबत भेट दिली सर्वांसोबत. त्यांचं गाव देखील खूप सुंदर आहे आणि विशेष वैशिष्ट्य देखील सरांनी सांगितली होती. पण चला, या सर्वांना भेटून मला खूप आनंद झाला. म्हणजे मी सांगितलं असतं तर म्हणजे त्यावेळेस तर अशा मोठ्या जंगी जल्लोष यांनी केला असतं असं मला वाटतं, पण मी न सांगता गेले होते त्यामुळे खरं तर अगदी वेळात जेवढा वेळ भेटला आम्हाला जाईपर्यंत तेवढ्या वेळात जे त्यांनी त्यांचं प्रेम त्यांनी मला दाखवलं, विशेषतः प्रमिलाताई बारबोले ताईंचं खूप प्रेम आहे. अगदी त्यांच्या फरमाईशी माझ्याकडून जास्त पूर्ण होत नाहीत, पण तरी देखील त्यांचं जे प्रेम आहे ते त्यांनी दाखवलं मला. कंटिन्यू रेडिओ त्यांना ते ऐकत असतात असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मिस्टरांनी, सरांनी सांगितलं की तिचा 24 तास रेडिओ चालू असतो, मॅडम काय सांगू तुम्हाला, म्हटले तिचं प्रेम किती आहे तुमच्या आवाजावरती. तर अशा बऱ्याच जणांना काल भेटणं झालं, या सर्वजणींना खूप छान वाटलं भेटून मला. तर थँक्यू सो मच दारफळकर, तुम्ही एवढं प्रेम दाखवलं मला. माढा येथून राजकुमार सरांनी देखील वेळात वेळ काढून तिथे 2-5-10 मिनिटं का होईना पण यावं, पण सरांच्या घरात गेल्यानंतर इतकं प्रसन्न वातावरण होतं, अगदी तिथे बैठक बसते लहान मुलांची, पण तिथे त्यांच्या अक्षरांनी लिहिलेले काही सुविचार विचार जे त्यांनी लिहिलेत ते अगदी आपल्या रिलेटेड असणार आहेत, आपल्या लाईफमध्ये रिलेट करणारे जे मेसेज आहेत असे मेसेज राजकुमार माने सरांच्या इथे दिसले. कुबेर सर होते

तर असा सर्व कार्यक्रम पार करून आज आपल्या आवडीचे आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा हजर झाले. तर सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला. भूमिका चावला यांचा बर्थडे आहे आणि त्यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. तर ऐकूयात त्यांचंच एक सुंदर असं गीत आणि सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला.

व्हॉट्सअपवर माहिती गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहे. भूमिका चावला यांचा बर्थडे तेरे नाम मधून त्यांची सुरुवात झाली होती आणि खूप सर्वांना त्यांची ती वेगळी भूमिका पहिला चित्रपट असल्यामुळे सर्वांनाच त्या आवडल्या होत्या. तर अशा भूमिका चावला यांचा बर्थडे तेरे नाम रन या चित्रपटामध्ये जास्त त्यात दिसून आलं आपल्याला. आणि तसंच

आपल्या श्रोता म्हणतात, शुभांगीताई म्हणतात, शुभांगीताई तुम्हाला खरंच सांगते, अगदी म्हणजे माहिती नव्हतं आम्ही जाणार आहेत की नाही, आमचं ठरलं पण नव्हतं, नाही तर नक्कीच सांगितलं असं. मला आठवण देखील आली शुभांगीताई, पण मला वाटतं तुम्ही खूप लांब राहता की काय, त्याच्यामुळे लक्षात नाही राहिलं, पण नक्की नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन तेव्हा नक्की तुम्हाला भेटेन. तर त्या म्हणतात, ताई तुम्ही आजारी पडले कसं तरी वाटते तुम्हाला, तुम्ही खूपच नाजूक आहेत बघा, आणि आमची स्तुती केल्याबद्दल खूप खूप आभार दिल से, असं प्रमिलाताई बारबोले म्हणतात. थँक्यू सो मच ताई, पण तुमचं स्वागत जे केलं आहे ते खरंच अविस्मरणीय आहे माझ्यासाठी, आणि छान वाटलं तुम्ही तेवढा देखील वेळात वेळ काढून काम सोडून अगदी लोकं आली होती. त्याच्यामध्ये दत्तात्रय बागल सर होते की बळीया भाऊ उबाळे, आय डोंट नो, लक्षात नाही माझ्या, पण ही लोकं जी सगळे जमली होती, शेतामध्ये पाणी द्यायला गेली होती, आणि जसं अशोक सरांनी सांगितलं की मी येते, मी आली आहे दारफळमध्ये, माणसं काम सोडून मला भेटण्यासाठी ज्या आतुरतेने ज्या प्रेमाने आली होती, खूप छान, म्हणजे खूप छान वाटलं मला, खूपच छान. पण हरकत नाही, आजारी पडली नाजूक असंच म्हणता येईल मला, कारण की थोडं जरी असं झालं की काहीतरी वेगळंच, जिव्हाळ्याची काल खरंच लोक भेटली जी की मला ओळखत नाही आहेत, आणि अशा लोकांनी काल माझं स्वागत केलं, त्यांचं प्रेम दाखवलं, खरंच खूप छान वाटलं मला. थँक्यू सो मच, हे असंच प्रेम करत रहा आणि ऐकत रहा रेडिओ तेजा 90.4 FM. तर नंतर आता घेऊयात सचिन सरांची फरमाईश. सचिन सरांनी सांगितलं आज तेरे नाम या चित्रपटातील गीत आणि सलमान खान भूमिका चावला यांचा बर्थडे आहे म्हणून त्यांनी हे गीत पाठवले. उदित नारायण, अलका याज्ञिक यांचा आवाज, हिमेश रेशमी यांचं म्युझिक, समीर यांचं गीत. तर हे गीत ऐकायचं आहे, आणखीन एक आपले श्रोते आहेत त्यांना गीत ऐकायचं आहे, ते म्हणजे आपले नियमित श्रोते आहेत सोमनाथ तौर, वाघुली गौर, कळम, धाराशिव येथून, त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. भूमिका चावला यांच्या बर्थडे निमित्त हे गीत आपण देत आहोत.

खूप छान असं गीत भूमिका चावला यांचं आणि पुढची फरमाईश वेगळ्या गीतासाठी. जे गीत खूप छान आहे, कधीतरी आपण ऐकतो ते गीत, आणि ते गीत दिलं आहे आपले श्रोते आहेत. आता बघा, ज्यांना म्हटलं होतं घेते असे श्रोते मला परत सापडत पण नाहीत. आता अकबर शेख सर म्हणतायत भेटले नाहीत. सर, मी वैरागमध्ये आल्यानंतर इतकी आठवण काढली होती तुमची, काय सांगू. सरांना सुद्धा सांगितलं होतं, म्हटलं मी अकबर शेख सरांची आठवण येते मला वैरागमध्ये आल्यावर, त्यांचं जवळच कुठे असेल तर जाऊ. पण इतक्या घाईत होतं सगळं आणि वेळ पण नव्हता. पण नेक्स्ट टाईम नक्कीच भेटून येईन मी तुम्हाला आणि सांगेन देखील. तर पुढची फरमाईश घेऊयात. रोहित कुंभार, तुकाराम कुंभार, वाढार तालुका हातकणंगले कोल्हापूर येथून. गोलमाल या चित्रपटातील हे गीत आहे, खूप सुंदर आहे. वेगळं गीत तयार केलं होतं पण सर्वांनाच आवडतं. परेश रावल यांचं हे सुंदर असं गीत आहे. आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात रोहित कुंभार, तुकाराम कुंभार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: Now you can do.
1: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर्ज प्रगती आहेच आपल्यासोबत. तर सुंदर अशी गीतं येत आहेत, वेगवेगळी गाणी येत आहेत, आणि कालचा प्रोग्राम देखील खूप सुंदर झाला असं मी सारखं सांगते. खूप छान असा कार्यक्रम दादांचा काल पार पडलेला आहे, आणि दादांचा आत्ता लाईव्हमध्ये मेसेज देखील आला आहे, ते देखील सर्व श्रोत्यांना सांगणारच आहे. तर यानंतरची फरमाईश ऐकूयात. आपल्या नियमित श्रोत्या आहेत ज्या आहेत ते राधा सावंत. आज बऱ्याच दिवसानंतर, काल भेटल्यानंतर इतक्या लाजत होत्या सर्वजणी. दादांनी मला सांगितलं की त्या आल्या आहेत, मला तर माहिती पण नव्हतं. दादा बोलल्या की त्या चालल्या आहेत तुझ्या श्रोत्या बघ तिकडून. मग त्यांना माहिती नाही, मला बघून छान वाटलं होतं की लाजत होत्या की काय गरज होतं हे समजलंच नाही मला राधा सावंत. आणि बऱ्याच दिवस झाले त्यांची फरमाईश देखील आली नव्हती. तर आज देखील त्या लाईव्ह आहेत. पूजा महेश मोरेताई देखील आहेत त्यांच्यासोबत, सर्व ग्रुप होता तिथे. आणि पूजा मोरे, माधुरी मोरे, मनीषा मोरे, शोभा अत्या, शोभा लोंढे, छायाताई तरंगे, सुरेखा माऊ, या सर्वांसाठी एक गीत घ्यायचं आहे आज. आणि शेतामध्ये सर्व महिला गाणं ऐकण्यासाठी इच्छुक आहेत, आवडतं त्यांना असं सांगितलं आहे. आणि सविता ताई लोंढे, अंजना काकी, काकू, आजी असं त्यांनी पाठवलं आहे. तर थँक्यू सो मच असं प्रेम केल्याबद्दल. आणि खूप छान असे फोटो देखील त्यांनी काढलेत माझ्यासोबत. तर राधाताई थँक्यू सो मच एवढं प्रेम आणि आपुलकीने बोलल्याबद्दल. आणि खूप छान वाटलं मला देखील सर्वांना भेटून, अगदी सगळ्या मैत्रिणींना भेटून, म्हणजे त्यांची मैत्रीण प्रत्येक तारफळमध्ये पण होतं, माझी मैत्रीण, माझी फ्रेंड असं म्हणत प्रमिला ताई तर अगदी तुमच्यामुळे आमच्यात डेअरिंग आली असं देखील म्हणून गेल्या. तर थँक्यू सो मच, एवढं प्रेम सर्व आपल्या भगिनी करतात माझ्यावरती ऐकून खूप, आणि त्यांना भेटून देखील खूप छान वाटलं. तर या सर्वांसाठी एक गीत आहे, वीर या चित्रपटातील आहे, सलाम आहे. आणि काल असाच सलाम घेऊन मी त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. तर असं सुंदर असं गीत आहे, ऐकूयात, आनंद घेऊयात.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच. दुपारचे 2 वाजत आहेत आणि आपल्या श्रोत्या म्हणतायत, काल तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, तुम्ही खूप गोड आहात ताई, असंच प्रेम राहू द्या आमच्यावर. नक्कीच तुमचं देखील असंच प्रेम माझ्यासोबत राहू द्या. राधा सावंत ताई देखील असंच म्हणतायत की खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमचा आवाज तर सुंदर आहेच, त्यापेक्षा तुम्ही खरंच खूप गोड आहात रिअलमध्ये भेटून, तर खरंच खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच राधाताई, तुम्ही देखील खूप सर्वांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं. तर आपले श्रोते जे आहेत, अशोक शिंदे सर देखील लाईव्ह आहेत आता, आणि खरं तर अशोक शिंदे सरांचंच खूप आभार आहेत, कारण की त्यांच्यामुळे ते पॉसिबल झालं आणि निमित्त झालं फक्त दादांच्या. आम्ही नव्हतोच खरं तर जाणार, पण खूप काही गडबडीत हे सगळं काल झालेलं आहे. तर तसंच अशोक शिंदे सर देखील म्हणतात की नमस्कार प्रगतीताई पेठे सर, काल जो आपला बहुमूल्य वेळ आमच्या दारफळ सरांना दिलात त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू. तुमच्या येण्याने सर्व रेडिओ तेरणाचे श्रोतेसंघ दारफळ इतका आनंदित झाला होता, आनंद गगनात मावत नव्हता. आवाजाच्या जादूगार बरोबर आणि पेठे सरांच्या मधुर वाणीतून सेल्फी घेण्यासाठी गर्दी उसळली. तुमचा खरंच किमती वेळ दिल्याबद्दल कोणत्या शब्दात आभार मानावे कळत नाही. असंच प्रेम माया आशीर्वाद असाच आमच्यावर सदैव राहू द्या. धन्यवाद अशोक शिंदे दारफळ व सर्व रेडिओ श्रोतासंघ दारफसिना. तर असे आपले श्रोते आहेत, खरंच खूप सुंदर सर, खूप छान वाटलं मला देखील, अगदी आवर्जून गेले नाहीत, अनेकांना अचानक भेट दिल्यामुळे देखील खूप आनंद झाला, त्यामुळे खूप छान वाटलं. राधाताई म्हणतात खरंच तुम्ही एवढा वेळ काढून दादांच्या आग्रहाखातीर आलात, खरंच खूप खूप थँक्यू, थँक्यू सो मच राधाताई. तर पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश आहे ती देखील अशा छान गीतासाठी आहे आणि चित्रपट आहे बाहुबली या चित्रपटातील गीत आहे आणि आता श्रोते सापडत नाहीत ज्यांचा मला फरमाईश घ्यायची आहे सापडले. तर श्रोते आहेत त्या विश्वास धानुरे, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, मधु मीरा कॉम्प्लेक्स, लातूर. आज माझी एक विशेष गाण्याची फरमाईश आहे. सतत रेडिओ तेरणा ऐकत असतो, गाणी खूप सुंदर असतात. मला हा ऍप सुनील ढेकणे यांनी दिला आहे. पहिलीच फरमाईश आहे बाहुबली या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. गायक आहेत दिव्या कुमार आणि नीती कुमार. एम एम करीम यांचं म्युझिक आहे. मनोज मुंताशीर यांचं गीत आहे. तर ऐकायचं आहे सुमित बांगड, ओंकार जाधव, शैलेश वाघमारे, सुनील ढेकणे या सर्वांनाच हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात बाहुबली, ब्लॉकबस्टर ठरलं या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच. बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईशी आलेल्या आहेत, तर नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न तर करतेच. पण तुम्हाला माहिती आहे की खूप फरमाईशी येतात, त्यामुळे खूप लोकांच्या फरमाईशी घेण्यास राहतात माझ्याकडून. तर यानंतरची फरमाईश घेऊयात. आपले श्रोते आहेत नियमित श्रोते, तर सर म्हणतात 21 ऑगस्ट. नमस्कार प्रगतीताई, मी त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते बोलत आहे. आज आमच्या प्रिय पत्नी शिवगंगा गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. त्या उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे परिचारिका या पदावर काम करतात. आज मला एक गीत ऐकायचं आहे त्यांच्यासाठी, आणि खूप सुंदर असं गीत त्यांनी डेडिकेट केलेलं आहे त्यांच्यासाठी. मी अगोदरच तुम्हाला सूचना केली होती, तुमच्या आठवणीत आहे की नाही मला माहिती नाही, पण आज नक्कीच तुम्ही फरमाईश पूर्ण करा. ताई आपला आवाज ऐकण्यासाठी दवाखान्यात तिच्या मैत्रिणी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर नक्कीच सर, ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून देखील, आणि खूप छान काम करतायत त्या, खूप छान वाटलं आणि नक्कीच माझ्या आठवणीत होतं. पण तरी देखील तुम्ही सांगितलं तर नक्कीच मी फरमाईश तर घेणारच होते. तर ऐकूयात शिवगंगा गायकवाड ताईंसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश खास ज्योतिबा सरांकडून.

0: रेडिओ तेरणा 94 एफएम ऐकणारे सर्व रसिकांना श्रोत्यांना अकबर शेख पिशव्याचे व्यापारी इंदिरानगर वैरागुरुन यांचा सप्रम नमस्कार सलाम आणि आदाब. आणि प्रगती मॅडम, तुम्ही जर आम्हाला माळ्याला आलाय म्हणून कळालं असतं तर आम्ही तिथं आलो असतो, नाहीतर चहा पाण्याला वैरागला घेऊन आला असतो. आम्हाला माहितच काय नाही, एक साधा फोन तर करायचा होता. आज आम्हाला गाणं ऐकायचं आहे, कह दू तुम्हें चुप रहूं दिल में मेरे आज क्या है, सोचू तो समझू जानू तो मानू. हे गाणं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार हिने गायलेलं आहे. घर चित्रपटामधलं गीत आहे आणि आम्हाला सर्वांना गीत ऐकायचं. अगदी सुंदर गीत आहे. किशोर कुमार ची आवाज पण आणि आशा भोसले दोघांचा आवाज आम्हाला फार आवडत आहे. तरी आज इंदिरानगर वैरागुरुन पिशव्याचे व्यापारी अकबर शेख, मुन्नाबी शेख, आयशा शेख, अफसाना शेख, उमर शेख, अबू बकर शेख, अल्पिया शेख, गुलनाथ शेख, कादर शेख, आम्ही सर्व शेख परिवार आहेत. आणि माझे मित्र आहेत समाधान काटे, घाणेगावचे, पानगावचे रशिदीन आमदार, आलूरचे मोहम्मद आतार, हिरामण खेराडे, वाशिम महाराष्ट्राचे. आम्हा सर्वांना गीत ऐकायचे. गीत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आमच्याकडून बगिंदर मुळेचं औषध मिळत आहे. ज्यांना संपर्क साधायचा त्यांनी अकबर शेख वैरागांची साधाव.
1: जसं की मी म्हटलं सर, अगदी धावती भेट झाली आहे सर्वांसोबत काल, त्यामुळे तुमच्याशी भेटणं झालं नाही, पण मी आवर्जून तुमची आठवण देखील काढली होती. तर त्याचमध्ये आपले श्रोते आहेत प्रवीण माने सर, ते म्हणतात की कार्यक्रम ऐकत आहे, खूप छान वाटलं, काल आपण दारफळ येथे जाऊन आलात, दारफळकरांचे खूप खूप आभार त्यांनी म्हटलेत. थँक्यू सो मच सर. आणि खरंच कालचा दिवसच वेगळा होता आणि बऱ्याच श्रोते भेटले काल, त्यामुळे देखील खूप छान वाटलं. अकबर शेख सर, नक्कीच नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही येऊ तर नक्कीच तुमच्यासोबत भेट करून तुमच्यासोबत नक्कीच चहा पाणी करू अशी आशा करते. ऐकूयात अकबर शेख सरांची व्हॉट्सअप फरमाईश.
2: तुम्हें या चुप रहूं
3: ना,
2: दिल में मेरे आज क्या है,
3: क्या है,

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि यानंतरची फरमाईश घेऊयात. बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाईश आली असे आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे संदीप क्षीरसागर फ्रॉम भूम धाराशिव येथून. तर त्यांना एक गीत ऐकायचं आहे. सर देखील वेगवेगळी गीतं पाठवत असतात, तर आजचं देखील त्यांचं वेगळं गीत आहे. अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत आहे. मनीषा कोयराला आणि ऋषी कपूर यांची जोडी आहे पडद्यावरती. अलका याज्ञिक आणि कुमार शानू यांच्या आवाजातील गीत कन्यादान हा चित्रपट आहे. तर नक्कीच आनंद घेऊया त्या सुंदरशा गीताचा. ऐकवत संदीप क्षीरसागर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. पुढची फरमाईश घेण्याआधी कुबेर सरांनी देखील फीडबॅक दिलाय. सर म्हणतात की दिली काल तर मला असं वाटलं दारफळ या ठिकाणी श्रोता दिनानिमित्त श्रोत्यांचा मेळावाच भरला होता की काय, आयोजित केल्यासारखंच वाटत होतं. गावातल्या लोकांनी पेठे सरांनी तुम्हाला पाहण्यासाठी पूर्ण गाव जमलं होतं. जेव्हापासून मी रेडिओ ऐकतोय तेव्हापासून दारफळ या ठिकाणासारखा श्रोतांचा उच्चांक पाहिला नाही एवढा उत्साह. खरंच काल खरंच इतका उत्साह होता दारफळ सगळ्या गावातील लोकांचा. तरी बऱ्याच लोकांना सांगितलं नव्हतं की मी येते म्हणून, त्यामुळे नाहीतर अख्खं गाव हे जमलं असतं असं मला वाटतंय. खूप लोकांनी अगदी काही वेळात जी मंडळी जमली होती ना ती सुद्धा खूप होती दारफळमध्ये. तर असे दारफळचे सर्व श्रोते प्रमिलाताई बारबोले, अशोक शिंदे, बळीआबा उबाळे, राजकुमार माने सर, सचिन झेंगडे सर, खास करून आभार तर समाधान दादांच्या वास्तुशांतीचं देखील की खूप छान झाली वास्तुशांती असं कुबेर सरांनी पाठवलं. तर थँक्यू सो मच सर. यानंतर फरमाईश घेऊयात. आपले नियमित श्रोते आहेत ते देखील कधीतरी पाठवत असतात फरमाईश. असे श्रोते म्हणजे न चुकता रेडिओ तेरणा ऐकतो सकाळपासून चालू करतो संध्याकाळपर्यंत किंवा सकाळी देखील व्हॉट्सअप फरमाईश मिक्स्टार शो थीमवरील कार्यक्रम सर्वच कार्यक्रम मी ऐकत असतो. मी भरपूर दिवसापासून फॅन आहे रेडिओ तेरणाचा आणि आपल्या गोड आवाजाचा. तसंच सिद्धिविनायक कारखाना खामसवाडीमधील सर्व श्रोते तुमचा कार्यक्रम केव्हा चालू होईल याची वाट पाहत असतात. तर तेरणा रेडिओचे सर्वात विशेष ठरलेले प्रत्येक आठवड्यातील एक दिवस माझा देखील असतो. असे दररोज बरेच श्रोते फरमाईश पाठवत असतात आणि एन्जॉय देखील आम्ही या कार्यक्रम करत असतो असं म्हणत आहेत. श्रोते ऐकणार आहेत गायकवाड साहेब, मेदने साहेब, माळकर, अशोक कोळीअप्पा, देवकर अंगद साहेब, विकास राजेंद्र कसबे, मुक्काम पोस्ट मोहा, भीमनगर मोहा येथून, खामसवाडी, सिद्धी विनायक परिवार खाम कारखाना येथून आपले श्रोते आहेत. तर

मॅडम, पूर्ण आमचे लहान थोर शेजारी पाजारी पूर्ण मंडळींना रेडिओ त्यांना श्रोते करून टाकले असं म्हणतात. तसंच माहिती आहे, सेम अशोक शिंदे सरांनी देखील अगदी दारफळ, पूर्ण दारफळ असेल असंच म्हणता येईल की प्रत्येकाकडे त्यांनी रेडिओ त्यांचा ऍप दिला. तर खरंच खूप छान, थँक्यू सो मच सर. ऐकूयात विकास कसबे सर, भीम नगर मोहा यांची व्हॉट्सअप परमिश आणि त्यांच्यासोबत जेवढे काही श्रोते आहेत यांना राज या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात, आनंद घेऊयात.

चला राज या चित्रपटातील हे गीत पुढची फरमाईश घेऊयात. सविता औटी बोलते असं त्यांनी पाठवलंय. औटीज आहे का ताई? जर चुकलं असेल तर प्लीज माफ करा. मुक्काम पोस्ट बालमटाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगरीतून पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहेत त्या. आणि मला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर मैत्रीचं जे गाणं आहे असं गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. नक्कीच ताई. आणि थँक्यू सो मच, तुम्ही रेडिओ त्यांनासोबत कनेक्ट झालात आणि फरमाईशमध्ये देखील इन्व्हॉल्व्ह झालात आणि फरमाईश देखील पाठवली, त्याबद्दल खूप आभार. तर ऐकूयात सविता औटी ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश घेऊयात. दादांची फरमाईश आलेली आहे. आज दादांनी मेसेजमध्ये काय पाठवलंय नक्कीच आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवूया पुढची फरमाईश दादांची. दादा म्हणतात, सर्व रेडिओ तेरणावरील माझ्या प्राणप्रिय मित्रांना माझा अर्थात समाधान कदमचा सोज्वळ असा नमस्कार. आज वार शुक्रवार, तसं पाहिलं तर हा वार कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मर्जीतला वार असतो असे आपणास आपल्या पूर्वजनांकडून नेहमी सांगितलं जातं. खूप खूप महत्व या प्रत्येक वारांबद्दल आपणास पोथी पुराणातून ऐकायला मिळालेलं असतं. अशातच 12 महिन्याबद्दल देखील आपणास या सर्व कथा परिचित असतात. आणि त्यापैकीच सध्या परिस्थितीत चालू असणारा श्रावण महिना हा पूजा अर्चा या दृष्टीनं या महिन्याला अधिक महत्व प्राप्त झालेलं असतं. आणि खरं तर निमित्त मी देखील या महिन्याचा मुहूर्त काढून माझ्या नवीन बांधलेल्या वास्तूची शांती आणि माझ्याच घराच्या अंगणातील श्री शंभू महादेवाच्या मंदिराच्या कलश रोहण्याचा या दोन्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तसं मी प्रत्येक श्रोत्यांना खास माझ्या मनापासून आमंत्रण दिलं होतं. त्यापैकी रेडिओ तेरणाच्या काही माझ्या मित्रांनी या शुभ आणि गोड अशा कार्यक्रमास हजेरी लावली. त्यामध्ये संजय मंदरगे सर असतील, रमेश पेठे सर असतील, संतोष पोद्दार सर असतील, माझी लाडकी बहीण प्रगती असेल, कुबेरजी मस्के, अशोकजी शिंदे, राक्षी मामा, राजकुमार माने, सचिनजी झेंगडे असतील, तसेच सोलापूर आकाशवाणीतील सर्व टीम. यामध्ये सुमितजी गाडेकर, नितीनजी बनसोडे, श्रीशैल बिराजदार सर, तसेच वाघमारे सर यांनी देखील शुभ सोहळ्यास शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचा निश्चितपणे आभारी असेन. मित्रत्व जपणे अशाच कार्यक्रमातून साध्य होत असतं. एकमेकांच्या मनात आपुलकी ओढ निर्माण होत असते ती अशाच भावनेने. आणि त्याच भावना आपणास जीवापाड जपणं यालाच प्रेम या नावानं संबोधलं जातं. आणि असं प्रेम जेव्हा एकत्र येतं तेव्हाच या प्रेमाचं वाहत्या झऱ्यामध्ये रूपांतर होतं आणि एक प्रवाह तो सागर बनतो. आणि मग मात्र सागरात प्रत्येक आनंद लुटायला आवडतं हे सत्यच आहे ना. आणि याच सागरात मी काहीसा हरवून गेलो आणि माझं मन रात्रीच्या चांदण्यात काहीसं भावूक झालं होतं. क्षणभर वाटलं की ही वेळ पुढे सरकायलाच नको होती. आणि जी जिव्हाळ्याची माणसं आपण अशीच जपली पाहिजेत, पण त्या पाहुण्यांचं देखील असंच होतं की पक्षाप्रमाणे त्यांचे संध्याकाळ जवळ आले की आपलं घरट जवळ केलं आणि मी देखील खिन्न झालो. असो काही काळासाठी का असे ना, परंतु मला या सागरात पोहायला मिळालं याचा खूप आनंद आहे. मी या सर्वांचे मनापासून आभार मानेन. आणि माझ्याकडून जर कोणाकडे दुर्लक्ष झालं असेल तर मी देखील मनापासून माफी मागतो. कधीच मागे नसेन त्याची तशी मी जाहीर माफी देखील मागेन असं म्हणतात. आणि मी आजच्या कार्यक्रमात लाईव्ह असेन असो आजच्या कार्यक्रमात देखील असंच एक गीत ऐकायचं आहे. हीच अपेक्षा मनाशी धरून मी एक गीत ऐकू इच्छितो आणि पांडुरंगाच्या साईच्या चरणीला लीन होतो. चित्रपट बीबी नंबर 1 या चित्रपटातील गीत आहे. मोरया मेडिकल रेडिओ श्रोता संघ, समाधान कदम, संदेश कदम, अखिलेश कदम, बाबासाहेब कदम, शेखर कदम, माणिक तांबोळी, लोंढेवाडी, तालुका माढा येथून. तर दादांनी सर्वांनाच सांगितलं त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझ्या घराच्या अंगणात जे प्रगतीची तिच्या ओठातून निघणारे शब्द होते ते खरोखरच अप्रतिम होते. तिने तिच्या पॉप स्वरात जे गायन केलं ते प्रत्येक व्यक्तीस आवडलं. कार्यक्रमात उपस्थिती असणाऱ्या प्रत्येक महिला आणि पुरुष मंडळांनी तुझं माझ्याकडे खूप खूप कौतुक केलं. तुझ्याबद्दल खूप बोलत होते. तुझ्या आणि माझ्या जिव्हाळ्याबद्दल अनेकांनी कौतुक वाटलं. आणि हे सर्व तू इथून निघून गेल्यावर ते लोक माझ्याकडे व्यक्त करत होते. तुझ्या गोड आवाजातच अनेकांना कौतुक वाटलं. तुझ्या देखण्या रूपावर महिला मंडळ खूप खुश होतं. यात मी माझ्या मनाचा एकही शब्द घातला नाही. जे समोरून ऐकायला मिळालं तेच व्यथित करतोय आहे बस एवढंच. थँक्यू सो मच दादा. आणि थँक्यू ज्यांनी तुमच्याकडे माझं कौतुक केलं. एक वेगळाच अनुभव कालचा होता. दादांचं प्रेम बऱ्याच दिवस झालं. दादांना हक करायची होती मला. गेल्या वेळेस जे दादा आले होते माझा बर्थडे सेलिब्रेट करायला, त्यावेळेसच दादांना मला खूप इच्छा झाली होती हक करायची, पण ती काही झाली नाही. मला वाटलं की दादांना आवडतं की नाही, पण काल मात्र मी

निसंकोचपणे दादांना गेल्या गेल्या मिठी मारली, मला खूप छान वाटलं. आणि असंच प्रेम, दादांचा आशीर्वाद आणि ज्यांनी कौतुक केलं त्यांचे खूप खूप आभार मानते दादा. आणि त्यांना सांगा मी देखील खूप खुश झाले. थँक्यू सो मच. ऐकूयात मोरया मेडिकल रेडिओ शोधा संघ समाधान कदम, कदम फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाइश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहे. पावणे 3 वाजतायत, यानंतर पाहूयात फरमाईश होतीये. पूर्ण नमस्कार, मी रामप्रसाद अशोक डोईफोडे, नैसर्गिक शेतकरी आहे. आम्हाला अध्यात्माची जोड म्हणून आमच्या परिसराचे भूषण गोरक्षनाथ टेकडी येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. त्यामध्ये आम्ही गटातील सर्व शेतकरी व बाहेरगावचे शेतकरी स्वयंसेवक म्हणून काम करत आहोत. आणि मॅडम, पाऊसही पडत नाही, पिके सुकू लागली आहेत, यामध्ये मनाला थोडे समाधान या सप्त्यातून मिळेल. तेथील कीर्तन भजन यांचा आनंद घेता येईल आणि मन रमेल. आम्ही पावसाची इतकी वाट बघत आहोत की जशी देवाची वाट बघतो तशी. खरंच खूप भयानक परिस्थिती आहे, म्हणजे जिथे पाऊस नकोय तिथे इतका पडतोय आणि आपल्या भागाकडे इकडं अजिबातच पाऊस नाहीये. तर खूप वाईट परिस्थिती आपल्याकडे आहे असंच म्हणता येईल की पाऊसच नाहीये आपल्याकडे. पण मी देखील देवाला प्रार्थना करीन की नक्कीच देवा, आता खूप दिवस झाले तुझे खूप चातकासारखे आम्ही देखील वाट पाहतोय, तर प्लीज बरस एकदा, कारण की खूप आपले शेतकरी जे आहेत ते खूप आतुरतेने तुझी वाट पाहतायत. तर आज माझे गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथ बाबा गोरक्षनाथ टेकरीवर यांच्या चरणी समर्पित होऊन एक गाणं ऐकायचं आहे. तर माझे मित्र परिवार आहे, आमचे मार्गदर्शक खामगाव केव्हीकेचे प्रमुख डॉक्टर हनुमान गरुड सर, माझा मित्र परिवार बाबू कोकाट साहेब, अशोक गायकवाड, शिवनाथ फुलझळके, नितीन काकडे, ओमप्रकाश काकडे, समृद्धी महिला नैसर्गिक शेतकरी गटाचे अध्यक्ष मंगल रामप्रसाद डोईफोडे. आज गाणं ऐकायचं आहे. तसेच काल माझे मार्गदर्शक गेवराई तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. सरांकडे खरंच खूप छान नैसर्गिक शेती करतात सर, तर नक्कीच सरांच्या गावी देखील भेट देण्याची मला देखील इच्छा आहे, कारण की खूप छान प्रयोग ते तिथे करतायत सध्या. आणि मॅडम, आमच्या त्यांनी लगेच सांगितलं की मॅडम आमच्याकडे पण या, आमच्या पाणी फाउंडेशनच्या गुगळा देवी नैसर्गिक शेतकरी गटाला भेट देण्यासाठी बीड जिल्हा बीड तालुका ईट येथील आमचा गट आहे. आमच्याकडे प्रत्येक अधिकारी आवर्जून येतात, तुम्ही पण या, नम्र विनंती. नक्कीच सर, खूप छान फोटो देखील त्यांनी पाठवलेले आहेत कालचे. आणि कालच सीओ साहेबांना नैसर्गिक पालेभाज्या दिलेला आहे असं त्यांनी सांगितलं. खूप छान सर, खूप छान उपक्रम तुम्ही करताय, तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. त्यांना एक गीत ऐकायचं आहे सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांच्या आवाजातील. नक्कीच आनंद घेऊयात. आपले जे नैसर्गिक शेतकरी आहेत सर्वच, त्यांचा गट जो आहे रामप्रसाद अशोक डोईफोडे सर यांची व्हॉट्सअप फरमायशीचा.

आता काय करावं बरं, समाधान काटे आहेत घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. ते म्हणतात, ताई आम्ही नाराज आहोत, आम्हाला म्हटलंय असते तर आम्ही पण आलो असतो, आम्ही शेतातली कामं सोडून आलो असतो, असं म्हणतात. भरपूर आणखीन म्हणतात माहिती, तसं की त्यांना माहितीच नाही. आणि अशोक सर इतकं अचानक ठरलंय, तुम्हाला काय सांगू की चला नेक्स्ट टाइम असा काहीतरी कार्यक्रम ठेवूयात आपण, नक्कीच मी व्हिजिट करेन आणि अख्खं दारफळ हे आपण भेटूयात असं मी सर्व दारफळकरांना सांगते की असा एखादा प्रोग्राम ठेवा, नक्कीच मी तिथे येईन आणि भेट देईन सर्व दारफळकरांना. त्या दिवशी नक्कीच जवळपासची जेवढी गावं असतील अशांना देखील इन्व्हाइट करूयात आपण त्या कार्यक्रमात पण नक्कीच. तर पुढची फरमाईश घेऊयात. आपले श्रोते जे आहेत, नियमित श्रोते आहेत आज बऱ्याच दिवसानंतर, त्यांची देखील फरमाईश. आरजी प्रगतीलाही शुभ दुपार. संतोष कोळी भारत, संतोष भारत कोळी, मुक्काम पोस्ट मुंगशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथून बोलत आहे. गुरुवार टू गुरुवार फरमाईश असते, आज कार्यक्रमात सहभाग करावा. समाधान कदम यांच्या वास्तुशांतीला आला होतात, नंतर दारफळ येथे अशोक शिंदे यांच्याकडे गेला होतात, पण मी शाळेच्या कामानिमित्त येऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आहे. आणि मित्र पण यामध्ये सहभागी आहेत गाण्यामध्ये असं म्हणतात. हिरामन खिराडे, अमोल कांबळे, कुमेर मस्के, अशोक कांबळे, रफिक इनामदार, रशीद इनामदार, राजकुमार वाणे, दत्ता कदम, अनंत कुलकर्णी, सचिन झेंडगे, बाळासाहेब सोलणकर, सुधीर शिरोडकर आणि लाईव्ह ऐकणारे सर्व मित्रपरिवार, असं त्यांनी पाठवले. नक्कीच ऐकूयात. संतोष सरांची व्हॉट्सअप फरमाईश, हरकत नाही सर, नेक्स्ट टाइम म्हटलं ना की नेक्स्ट टाइम नक्कीच भेटूयात, असा एखादा प्रोग्राम ठरवूयात आपण दारफळमध्ये किंवा इतर कुठे जवळपास, आणि नक्कीच आपल्या श्रोत्यांना इन्व्हाइट करते.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात आनंद घेत आहात रेडिओ 90.4 FM वरून. आणि अशोक सरांना पुन्हा एकदा सांगावं वाटते, थँक्यू सो मच. आणि अशोक सर, तुमच्यावर बरेचसे लोक नाराज देखील आहेत माहिती आहे, तुम्ही सांगितलं नाही असं सारखं मेसेज करतायत मला, तुम्ही का नाही सांगितलं त्यांना की मी येणार होते बरं. तर त्यांना सांगा हा, आपण असाच एखादा कार्यक्रम घेऊयात आणि पुन्हा एकदा भेटूयात, तेव्हा सर्वांना इन्व्हाइट करा हा अशोक सर. तर सर्व दारफळकरांना सांगितलंय मी आता की आपण भेटू, लवकर भेटू, काहीतरी कार्यक्रम घेऊन नक्कीच भेटूयात. तर पुढची फरमाईश घेऊयात. दत्तादादांची देखील मी काल आठवण काढली होती, काल आले नाहीत दत्तादादा, पण हरकत नाही, सचिन सरांना देखील भेटून छान वाटलं. सचिन सर आले होते, दत्तादादांची देखील आठवण मी काढली होती. तर ऐकूयात दत्ता कदम, भांबेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून. सर्वच बरेचसे श्रोते जे आहेत ते आपले छत्तीसगडला गेले होते, काल श्रोता दिन होता, त्यानिमित्त तिथं संमेलन होतं, त्यामुळे बरेचसे अर्धे श्रोते जे आहेत ते तिकडे गेले होते, त्यामुळे दादांच्या वास्तुशांतीला बऱ्याच जणांना येणं झालं नाही, तर त्यामध्येच दत्तादादा देखील गेले होते. तर सर्व त्यांचे मित्र देखील या गाण्यासाठी त्यांनी डेडिकेट केलेले आहेत ही गाणी. तर ऐकूयात दत्तादादांची बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आली आहे, ऐकूयात. त्यांना जे गीत ऐकायचं आहे, दिल तेरा दिवाना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर्ज प्रगती आहेस आणि बऱ्याच श्रोतांचे मेसेजेस. अशोक शिंदे सर माहिती आहे, इतके लोक मला सांगतायत की तुम्ही सांगितलंच नाही, आणि काही सांगतायत की सांगितलं पण आम्हाला जमलं नाही ताई. नक्कीच आता वेळ काढून भेटूयात आपण सर्वच, मी असं म्हणते. त्यामध्ये एक आपले श्रोते अरुणाचल प्रदेशातून आपले श्रोते म्हणतायत, मॅडम नेक्स्ट मंथमध्ये फेस्टिवल आहे 21 ते 24 सप्टेंबर, वर्ल्ड सिंगर्स येत आहेत सगळे, श्रेया घोषाल पण येतील, तर खूप छान असा इव्हेंट आहे आमच्याकडे की आमच्याकडे देखील या म्हणतायत गुवाहाटीला. बापरे आता कसं यावं तितक्या लांब, आणि सर्व श्रोतांना कसं जमेल तिथंपर्यंत यायला. असं एक प्लेस जिथे सर्वांनाच पॉसिबल होईल, सर्वांची सोय होईल, असा प्लेस आपण नक्कीच शोधू आणि नक्कीच भेटूयात. तर प्रकाश बोबडे सर देखील म्हणतात, तुम्ही एक दिवस असा द्या की आमची सुद्धा भेट होईल, मीटअप ठेवूया पंढरपूरला आणि अनाऊन्समेंट करू, आपण सरांना देखील भेटूयात, बघा नियोजन करा, असं म्हणतात. नक्कीच जसं अशोक शिंदे सरांवरती आज एक येतंय की अशोक शिंदे सरांनी सांगितलं, माहिती नाही दिली, अगदी मी तुम्हाला सांगते की त्यांनाच माहिती नव्हतं की मी येणार आहे म्हणून, अगदी काही क्षणात आमचं ठरलं आणि निघालो होतो आम्ही, असं कुठलाही नियोजन नव्हतं की आम्ही भेटणार आहोत, मी जाईन, मी भेटेन सर्वांना. आता निमित्त झालं होतं फक्त ते निघण्याचं, आणि सरांनी सांगितलं की आमच्या इथूनच तुम्ही जातात आणि तुम्ही लवकर पोहोचाल आमच्या इकडून, म्हणून ते नियोजन झालं. अगदी किती काही वेळात त्यांनी कसं नियोजन केलं आणि तेवढं देखील नियोजन किती सुंदर पद्धतीत त्यांनी केलं हे मला माहिती आहे, कारण की ते माझ्यासोबत होते. पण प्लीज कोणीही नाराज होऊ नका, कारण की सरांना देखील अगदी कल्पना नव्हती, अगदी काहीशा मिनिटात निघण्याच्या वेळेस आम्ही सरांना सांगितलं हा आम्ही येऊ म्हणून, तेव्हा सर्व हे त्यांनी इतकं पटकन केलं, खूप लोक भेटायला तेवढ्यात देखील आली, कामं सोडून भेटली. त्यांचे खरं तर विशेष आभार आहेत की पाहण्यासाठी, बोलण्यासाठी, फोटो काढण्यासाठी ती लोक सर्व आली होती, त्यांचं प्रेम दिसून आलं, तर अशा श्रोतांचे खूप खूप आभार. तर भेटूयात पुढच्या फरमाईशमध्ये, म्हणजेच उद्या, कारण की आता वेळ झाली आहे टाटा बाबा म्हणण्याची. तुम्ही पाहू शकता की माझा आवाज देखील बऱ्यापैकी बरा नाही आहे आणि सर्दी फार झाली आहे, आजारी आहे मी, तर त्यामुळे आज लवकर जाते, अगदी उशीर आले होते, उशिरापर्यंत घ्यायचं मी ठरवलं होतं पण नाही, माझ्याकडून होत नाही आहे तेवढीशी कणकण जी आहे ती जाणवते मला प्रत्येकच आता बोलताना, त्यामुळे थोडा वेळ का घेतला, कारण की खूप लोक माझी वाट पाहत होती आज देखील मला माहिती आहे, कारण की काल फरमाईशमध्ये नव्हते, पण जी दारफळवाली सर्व मंडळी होती आज खरंच त्यांना माझा आवाज ऐकायचा होता हे मला माहिती आहे. ते सर्वजण काळजी देखील करत होते, विचारले देखील प्रमिलाताईंनी की तुम्ही किती वाजता पोहोचलात, तुमचं महत्वाचं होतं तुम्ही किती वाजता पोहोचणं, आपुलकीने विचारलं त्यांनी, आणि खरंच खूप छान वाटलं. पुन्हा एकदा सर्व दारफळकरांचे आभार मानते, ज्यांना भेटणं नाही झालं अशांना नक्कीच भेटेन अशी आशा करते. राजकुमार माने सरांनी देखील जाता जाता एक मेसेज केलाय, त्यांनी देखील खूप मला खूप छान अशी भेटवस्तू दिली, सर्वांनी गेल्यानंतर खूप पाहुणचार खूप सुंदर केला सर्वांनीच. तर राजकुमार माने सरांनी देखील सांगितलं की आमच्या लाडक्या प्रगतीताईंना माढा येथून राजकुमार माने सरांचा सप्रेम नमस्कार. गुरुवार 20/8/2026 रोजी समाधान कदम लोंढेवाडी यांच्या वास्तुशांतीला कार्यक्रमानिमित्त आमच्या लाडक्या प्रगतीताई रमेश पेठे सर, संजय मेंदरगे सर, संतोष पोद्दार सर यांच्यासमवेत सर्व श्रोतांची गाठी भेटी झाल्या. खरं विशेष म्हणजे मी सांगितलं नव्हतं की मी येते, नाहीतर भरपूर श्रोते भेटायला आले असते हे मला माहितीच होतं. तर खूप आनंद वाटला, आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस म्हणजे कालचा. आमच्या मनातली खूप इच्छा होती, सरांची खूप इच्छा होती की यावं आम्ही माढ्याला, तर ती काल ओ जाता जाता का होईना, पण ती झाली, आमच्या गरीबाच्या घरी येऊन जावं अशी त्याची आशा होती असं म्हणताय. ताईच्या सोनेच्या पावल्यांनी आमचं घर उजवून टाकलं, थँक्यू सो मच सर. प्रगतीताई आणि रमेश पेठे साहेबांचं कसे आभार मानावे हे समजत नाहीये, पण काही हरकत नाही, कालच्या दिवसाची तारीख मी आमच्या घरातील भिंतीवर सुविचाराबरोबरच कुठेतरी लिहून ठेवतो, जर पुन्हा कधी ताईला येण्याचा योग आलास तर त्यांची नक्कीच आठवण येईल. नक्कीच सर, थँक्यू सो मच. आणि समाधान कदम यांच्या वास्तुशांतीच्या निमित्तानं प्रगतीताईंनी खूप गाणी छान म्हटली, खरं तर ती त्यांच्या आवडीची होती, मी त्यांना सांगितलं, जास्त म्हणता देखील नाही आला, कारण की परत श्रोत्या मंडळी मला भेटायला आल्या होत्या, आणि मी त्यांना म्हटलं की तुमची आवडीची गाणी आज इथं झाली आहेत. छान असा छोटासा कार्यक्रम घेतला सिंगिंगचा, पण तो देखील आवडला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर. आणि सौभाग्यवती जयश्रीताई तुमची वारंवार आठवण काढत होती, प्रगतीताई खरोखरच आमच्या मुलीसारखी वाटत आहे, म्हणून मला प्रगतीताई तिसऱ्या मुली

सारखी वाटते. थँक्यू सो मच सर. असं अंतःकरणापासून उद्धार काढले. प्रगतीताई आपल्या घरात घराला एकरूप आहेत आणि आपल्या घराला मॅच होतील असं बोलली ती. असं म्हणते थँक्यू सो मच ताई. खूप खूप धन्यवाद त्यांना सांगा. खूप छान, मला देखील खूप छान वाटलं त्यांना बोलून. अगदी लाजाळू आहेत त्या पण बोलल्या त्या आणि त्यांनी आठवणी देखील सांगितल्या त्यांच्या आकाशवाणीच्या सरांसोबतच्या. तर थँक्यू. पुन्हा या भविष्यात नक्कीच हा योग या वाशी वाट पाहतोय असं म्हणतात राजकुमार माने, सौजयश्री माने, ऐश्वर्या गणेश राजपुते अकलूज, प्रियंका गणेश बारक सूर पुणे, राजकिरण माने, जयकिरण माने. आणि तुमच्यासाठी याचा सुविचार म्हणतात मन मोठं ठेवा, परिस्थिती कधी बदलेल हे सांगता येत नाही. थँक्यू सो मच सर. खूप सुंदर सुविचार सरांनी त्यांच्या भिंतीवरती लिहिले आहेत. प्रत्येक सुविचार काहीतरी सांगून जाणारा होता. तर थँक्यू सो मच. तर ज्या श्रोत्यांच्या राहिलेले आहेत तर प्लीज आय एम रिअली सॉरी म्हणते. भेटूयात उद्या. तर पण जाता जाता एका श्रोत्यांची फरमाईश, जे रागवतात, प्रेम करतात, मेसेज करतात पुन्हा पुन्हा, असे आपले श्रोते आहेत गजानन कावरके, मुक्काम व्याड, तालुका रिसोर्ट, जिल्हा वाशिम इथून. आपले नियमित श्रोते आहेत गजानन कावरके सर आणि त्यांच्यासोबत आहेत रवी बोरकर, राजू पवार, रवी पवार, शिवम कावरखे, प्रशांत सावके, शंकर भिसे, हिरामन खिराडे. कालची आठवणी सांगत आहात, फार चांगला दिवस गेला, आम्ही येणार होतो पण फारच लांब होतं आमचं गावापासून म्हणून आलो नाही असं म्हणतात. नक्कीच सर, भेटू आपण देखील कधीतरी. आणि साताऱ्याचे तर कंदीपेडे आम्हाला कधी भेटणार आहेत काय माहिती. साताऱ्याचे जे मंडळी आहेत आपले श्रोते ते आवर्जून येण्यासाठी सांगतायत आता की आता खूप सुंदर असं वातावरण साताऱ्यामध्ये आहे तर तुम्ही या असं म्हणतायत. भेटीवेळी खास कंदीपडे तुम्हाला देतो, लवकर नियोजन करा मॅडम असं म्हणतायत प्रकाश बोबडे सर. नक्कीच सर, बघूयात लवकरात लवकर, भेटूयात सर्व श्रोत्यांना. तर असंच ऐकत रहा आणि प्लीज आय एम रिअली सॉरी म्हणते. ज्या श्रोतांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत अगदी तरी देखील घेतलंय, बऱ्याच वेळ झालं बोलते मी, पण राहिलेल्या श्रोतांना उद्या भेटूयात. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एका अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला. ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD. आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे. आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिती, हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे, दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर, म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना, म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली. तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं. मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे.
2: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
1: आणि आदिती, आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात. नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तो अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग.
2: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले. 10 दिवस म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये. मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात, तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं. पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती, की काही वेळेस तर वाटलं की आता झालं सगळं संपलं आपलं. पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं. तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत. म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून, तर ते मी एकटीच आहे. आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला, म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढं आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते. पण ऍक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं. आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची. म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या. आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली. तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4th दिवशी मी अभ्यासाला बसले होते सर.
1: म्हणजे तू फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
2: फॉर्म, हा, पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता. तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला. तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास 2 चा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास 3 चा. तर पेपर दिले वगैरे झेडपीचे पण पेपर दिलेले आहेत मी, पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत, पण रिझल्ट पीडब्ल्यूडीचा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही, किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी, बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता, सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
1: तर अदिती खरं तर हे खूप भावनिक आहे, मला पण बोलताना ते सते भावनिक झाल्यासारखं होतंय, पण याला असं म्हणू शकतो वडील काय करायचे?
2: पप्पा शेती करायचे.
1: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळत आहे, म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो, पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं तर निश्चित हे हा योग जो आहे तो जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
2: हो सर.
1: तर ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून, पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटतं की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तू यश मिळवत आहेस.
2: थँक्यू सर.
1: तर आदिती आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
2: आहे.
1: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकले असते पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलंतेस ना?
2: अर्थात 10वीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे 1 नंबर 2 नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत स्टील नाव. 10वीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निव्वळ 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86 मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर, पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर. म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
1: सिव्हिलच करायचं होतं कारण कम्प्युटर इंजिनिअरिंगला तर
2: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोललेलं होतं तिथे.
1: तो तर टर्निंग पॉईंट,
2: तो टर्निंग पॉईंट त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटर मधून केलं, तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, 1-1, 2-2 मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28 पास असायचं, मला 30-32 अशा इन अँड ॲव्हरेज स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की 4th सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे 4th, 5th आणि 6th सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना 3rd इयरची खूप धास्ती घेतली होती की 3rd इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इश्यू. तर अभ्यास केला होता 3rd इयरमध्ये, पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे ते 3 सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे, म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांनाही कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, पण टिल नाव आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ऍट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव्ह एक्झाम्पल आहे की ती मीच आहे, तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर जेव्हा डिप्लोमाला होतात आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झालेच झाले, पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते.
3: क्या बात है.
2: 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
3: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं

0: एज्युकेशन असेल त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. मग हे तुझा आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचं आहे म्हणून?
1: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं, आणि येत्या 2-3 खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते, पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे, तर त्यानुसार मी अभ्यास करत होते. आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
0: तारीख कधी कळली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
1: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7th चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते, तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशन मध्ये केला. ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे हे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 गेले मध्ये, पण मी माझी ग्रीप सोडली नाही.
0: आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली जरी एक पेपर असेल, तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवला किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
1: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो त्यामध्ये सगळे विषय 18 कव्हर केलेले असतात, आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतं. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलं तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेज साठी मी ठोकळा रेफर केलं होतं, आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोराम वाळंबे सरांचं पुस्तक होतं, आणि इंग्लिश व्याकरणसाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही म्हणतर 6 रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
0: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
1: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचं खूप योगदान आहे की मला इथपर्यंत त्यांनी आणलंय.
0: बरोबर.
1: त्यामध्ये खूप आळशी मी, नट्स कधी काढणार नाही. डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या 2nd पासून आतापर्यंत अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, काय करायचं, कुठल्या पॉइंट फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत ह्या पॉइंट वरती जास्त फोकस करा, इथपर्यंत मॅडमच्या स्टडीची डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळे मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 जर्नीमध्ये. आणि मी तर एवढी लक्की असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळंच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
0: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या PDFमध्ये दिसलं तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
1: त्यानंतर PWD प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्सशीट आली, आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी TC मेन्शन केली होती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असेल, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला TC गरज होती. तर मग ती TC पण घेतली मी मागून. TC लागल्यानंतर 10th मार्कशीट, 10th सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते 10th हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि TC काढली होती 10th, तर ती TC डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीट, मग तिथे PDFमध्ये डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल 10th डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. मी विचारलं, अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते 10th सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 माझी ट्रेन होती. आणि मी म्हणलं ना ते माने सर म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ऍडमिशन इकडचं इकडे ट्रान्सफर केलं, त्या सरांचा फोन आला मला आणि अशी अशी तुझी हे मुंबईला होता आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचा मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13 तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि शाळेतून सनद आणली कार्ड. आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारली 10वीची, मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे पण सनद, सनद जन्म दाखला मार्कशीट वगैरे सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते, कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला बॉन्ड. या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली, इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत. हां तर ते स्टार्टिंगपासूनच म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर 13 तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
0: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी ह्याच्याशी, ते मूळतः राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून PWD विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा त्या कुठल्या दिल्या होत्या?
1: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत मी. जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधार विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर अँड सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
0: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
1: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधार मध्ये.
0: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये आणि त्या पदामध्ये काय फरक असतो का?
1: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
0: अच्छा, म्हणजे पाटबंधारामध्ये थोडस अपग्रेडेशन असेल असं
1: वाटतं.
0: अच्छा, ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठेतरी पुणे मुंबई जायचं असतं, अॅब्रॉडला जाण्याचा विषय असतो, एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं, पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
1: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठे आमच्या घरामध्ये, अजून मला 2 चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा असं गावाची ओळखच आहे सर की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे. तर
0: म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
1: तसं नाही. आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना चांगल्या, हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत 13 तर घरच्यांचा पहिल्यापासून खूप सपोर्ट राहिला. मी एवढी नसते, मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती आणि तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागलं. असे 2-2 वर्षाच्या गतीने आमच्या घरात 3 सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासून त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता, त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच. या जर्नीमध्ये एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर आणि तिसरे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह राहिले आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
0: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथलं 2-3 वर्षाचं एज्युकेशन असेल किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग.
1: स्मार्ट
0: सपोर्टच विचारतोय.
1: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झालं पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे. तर जेव्हा जे मैत्रिणी आहेत ते विचारायचे काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर की तीन तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
0: अच्छा, याचा अनुभव तू घेतला?
1: आहे आहे अनुभव आहे मला. फक्त रील स्कोअर करणे आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही. आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
0: बरं, मग तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की दोन दोन तीन तीन तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं. पण मग जे आता अभ्यास करताय, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत, किंवा ज्यांना कोणाला आपलं एम गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
1: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं.
0: बरं, पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
1: गरज पडणार
0: नाही.
1: एम क्लिअर असेल तर एकतर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच, म्हणजे ह्या वयात कसं एकतर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
0: बरोबर,
1: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा, गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर. तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही नंतर पुन्हा गेलंच नाही.
0: आजूबाजूला वातावरण तसं असेल?
1: नाही सर, नव्हतं. माझा फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
0: बर, तर मग आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो हे पण आपण पाहिलेलं आहे, तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या ज्या काही मुली असणार आहेत त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
1: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथंपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो, आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाही तर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे, काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
0: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आलं की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
1: दोन दिवसापासून चालू होतं सर की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला, म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही, एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर न लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. 5:45 लिस्ट पडली तेव्हा, मग पण मी 5 बघितली तर समोर आई होती. मग असं कुठंतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते, मिरिट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झालं. तर मला असं वाटायचं की बापरे, आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार, म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू. पण सर्च म्हणजे PDF बघितली. नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाकमध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे. 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS तिथकच बघितलं. म्हणलं नक्की मीच आहे का? फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठेतरी वाटलं की पप्पांनी, माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितलं होतं की कुठेतरी आपल्या मुलींना पण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला. ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता. पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन ID असते आणि रोल नंबर, म्हणजे तीन वेगवेगळे फेज असत. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसते तेच आपण बघितलेलं, रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठणं. सगळे गावातले माणसं आले, रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घर गच्च. पण माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का? डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर, महाराष्ट्रात म्हणजे काय. आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना, तेव्हा 300 जण माझ्या नंबरवरती होते. 153.81 वर महाराष्ट्रातले 300 लोक होते. खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं काय होणार आहे. मग ते झालं 8-9 वाजता. 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का, एकदा चेक तरी करते. म्हणून मी डबल रूम मध्ये जाऊन बघितलं माझ्या ऍप्लिकेशन फॉर्म, रोल नंबर, ID, सिरियल नंबर. तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. असे 2-3 दिवस
0: ही जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी,
1: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून. ते खूप लवकर झालं.
0: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं तू एक विषय बोलतेस ना, खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं, कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचं आहे, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आधी ती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे, पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस, निश्चित हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे, आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतं की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू म्हटली होती की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड झालं असं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता, पण चित्रपट पाहणं, TV पाहणं असं काही विषय होता?
1: नाही सर, TV तर जवळजवळ 6 वर्ष झालं. मी TV, माझं TV कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाहीये त्या गोष्टींमध्ये. किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाच्या चोड आहे, तसातला पण काही भाग नाहीये. एव्हरेज स्टुडंट कुठपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता. पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर, वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला हार्डली 2-3 तास तर मी देतच देत होते. आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय, त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफ मध्ये पॉइंट घडले सर ह्यात. मी तर स्वतःला एवढे लकी सांगते की 13 स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिट मध्ये गेलेली आहे.
0: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला, राहण्याचा
1: वेळ वाचला, हो आणि फॅमिली सोबत राहायला. हो
0: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे.
1: होते सर, गाणे ऐकत होते.
0: गाणे ऐक आहे ना. तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राईब करेल, किंवा तुला वाटतंय की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
1: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राईब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फतेह.
0: वा,
1: एनर्जेटिक आहे सर.
0: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे, पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आदिती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे, तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं कम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं आणि धाराशिवचा नाव लोकिक तू तशा पद्धतीनं वाढवावा अशा पद्धतीने रेडिओ तरणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ते निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रेरणादायक ठरणार. आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का? सांग.
1: मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहावा, गेट अ ग्रीप अँड
0: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
1: पाहिजे. यस सर, यस.
0: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे. तर निश्चित तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते आपण ऐकत राहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेना, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
0: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्य घर.
2: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.